ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा, आनंद वाटा.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: खाबों का सफर आरजे सनी के साथ.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: मित्रांनो, काही काही गुण मातेकडून म्हणा, पित्याकडून म्हणा, गुरुजनांकडून म्हणा, मुलांना दिले जात असतात। ते घ्यायचे कसे ते त्या प्रत्येकाने ठरवायचे। तर लहानपणापासून नरेंद्रला कोणाला किती मदत करून किती नाही, कोणाच्या किती उपयोगी पडून किती नाही, ते म्हणायचेच नेहमी की देवाला जोडलेल्या दोन हातापेक्षा एखाद्या गरजूच्या मदतीसाठी पुढे केलेला एक हात जास्त महत्वाचा आहे। असेच ते फिरत फिरत संध्याकाळी कोलकात्याला हुगळी नदीच्या किनाऱ्यावर जिथं जहाजं थांबतात, मोठमोठे पडाव थांबतात, तिथनं ते चालले होते। त्यात एक नौदलाचाही पडाव होता। त्याच्यावर काही जण धावपळ चालू होती। डेक म्हणजे मोठ्या जहाजाचा अर्धा भाग पाण्यात असतो, त्याच्यावरचा भाग फळीचा जो असतो त्याला डेक म्हणतात, त्याच्यावर आणखीन एक भाग असतो मोठमोठी जहाज। तुम्ही कोणी टायटॅनिक पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल। तर त्या जहाजाच्या डेकवर डागडुजी चालू होती आणि लाकडी उपकरण्याचा प्रयोग होता। 5-6 मजूर दोर लावून वगैरे तो ओढत होते, उभारण्याचा प्रयत्न करत होते। प्रत्येकाने बाहुबली तर बहुतेकांनी पाहिलेलाच आहे, त्याच्यात कसा तो मनोरा उभा करतात ते तुमच्या डोळ्यासमोर यावं म्हणून। तर चुकून एका मजुराचा दोर थोडा सैल पडला आणि तो लाकडी खांब असा कलता होऊन एकाच्या अंगावर पडणार, त्याने त्याला वाचवायचं स्वतःला खूप प्रयत्न केला, तरी तो कलता खांब त्याला लागला, तो खाली पडला, त्याच्या डोक्याला मोठी खोक पडली, रक्त भळभळ वाहतय। नरेंद्रने ते पाहिलं, लांब लांब ढांगा टाकत पळत पळत त्याने तो डेक गाठला। त्याच्या खांद्यावर जो उपरणं होतं पंच्यासारखं ते घेतलं, ते फाडलं, त्याची पट्टी बांधली, त्याला प्यायला पाणी दिलं, त्याला थोडं शांत केलं आणि त्यांना म्हणलं, काका तुम्हाला काही त्रास होतोय का, चला माझ्या घरी, मी तुम्हाला काहीतरी खाऊ घालतो। त्याने, नाही बाळ, तू केलं हे खूप झालं। असा लोकांच्या मदतीला जाऊन जाणारा नरेंद्र, लहानपणापासून हे गुण त्याच्यात होते। दुसरं मला आठवतं की नरेंद्रला गायनाचा फार छंद होता आणि अत्यंत शांतपणे तो गाणे गायचा। एका रात्री त्याने तंबोरा लावला, निरव शांतता रात्रीची, अगदी विशेषतः हिवाळ्यातली शांतता कशी असते। मला तर जळगावला ST स्टँडवरचा लाऊडस्पीकरचा आवाजही घरी यायचा, किंवा इथे पुण्यामध्ये मी डांगे चौकात राहतो तर दत्त मंदिरातला लाऊडस्पीकरचाही आवाज ऐकू येतो निरव शांततेत। तसं याचं गाणं अगदी रंगात आलं होतं, तल्लीन झाला होता, आजूबाजूचं काही भान नव्हतं त्याला। आणि त्याच वेळेला समोरच्या माडीवर एक विधवा तरुणी होती, केस मुक्तपणे सोडलेले, दिसायला सुंदर, आणि तिच्या भावना इतक्या अनावर झाल्या की कोण गातय ती रात्रीची कशाची तमा न बाळगता थेट आवाजाच्या दिशेने सुसाट धावत निघाली। आणि आवाजाच्या दिशेने ती नरेंद्रच्या हवेलीजवळ आली। खोलीचं दार उघडच होतं, चंद्राचा प्रकाश नरेंद्रच्या चेहऱ्यावर पडलेला होता। नरेंद्र एखाद्या तपस्वीसारखा मुनीसारखा भासत होता, आजूबाजूला कोण याचं त्याला भान नाहीच आहे, डोळे मिटलेले, त्याची गान समाधी लागलेली आहे। आणि त्याचं गाणं थांबलं आणि त्याने डोळे उघडले तर पाहतो तर ती समोर तरुणी, जिच्या भावना खूप अनावर झालेल्या आहे। नरेंद्रच्या लक्षात क्षणात चूक आली आणि त्याने अतिशय मधाळ आवाजात त्या तरुणीला संबोधिलं, माते माई तू अशा अपरात्री इथं का आलीस, ही चुकीची वेळ आहे, अयोग्य आहे, तू शांतपणे आपल्या घरी जा, वाटल्यास मी तुला उद्या सकाळी दिवसा परत गीत सादर करून दाखवेल. आणि त्या तरुणीला त्यांनी शांत केलं आणि तिच्यात आपली माता पाहिली. तिसरा प्रसंग असा आहे की हल्ली पुण्यामध्ये तर मला फार जाणवलं आहे, ठिकठिकाणी मोठमोठे फ्लेक्स लागलेले असतात वाढदिवसाच्या आशीर्वादाचे, शुभेच्छांचे, सामान्यापासून असामान्यांपर्यंत, लहान बाळापासून वृद्धापर्यंत. आणि हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडेचा गजर असतो. आजचा हॅपी बर्थडे म्हणजे कसा असतो, केक आणायचा, त्याच्यावर मेण 8 वर्ष झाले असतील तर 8 मेणबत्त्या ठेवायच्या, 10 वर्ष झाले तर 10 मेणबत्त्या ठेवायच्या, त्या फुकायच्या, अंधार करायचा, टाळ्या वाजवायच्या, आणि नंतर तो केक एकमेकाला खाऊ घालायचा, गालाला लाव, नाकाला लाव, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. माझ्या नातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर ती म्हणते, तू आजोबा तुम्ही हॅपी बर्थडे म्हणलंच नाही. म्हणजे इतकं ते तंत्र बदललं. त्यावेळेचा वाढदिवस कसा असायचा की मित्र घरातले जवळचे 500 यायचे, कुठल्या गिफ्ट्स नसायच्या, कुठली भेटी दिल्या जायच्या नसायच्या, आनंदाने जो असेल अल्पोपहार तो करायचा, कोणी गाणं सादर करायचं, कोणी विनोद सांगायचे, तर नरेंद्रचा आवाज चांगला म्हणून नरेंद्रला गाण्याला सांगितलं. त्याने 2 सुंदर भजनं म्हटली. ती भजनं ऐकणाऱ्या लोकांमध्ये एक ओबडधोबड दाढी वाढवलेला, अस्ताव्यस्त केस असलेला, कपड्याचं भान नसलेला ग्रस्त होता. ते त्याचं गाणं संपल्यावर तो पटकन उठला आणि नरेंद्रच्या हातात हात धरून धरतो, अरे बाळा तू स्वतःला ओळख रे, तू नरातला नारायण आहेस, तू इंद्र आहेस, ये ना एकदा दक्षिणेश्वरी काली मातेच्या मंदिरात. नरेंद्रला समोरचा ग्रस्त काय बोलला ते डोक्यावरून गेलं, फक्त त्याने मान ठेवायचा, हो येई ना, नरेंद्र विसरून गेला.

याच्यानंतर मला आठवतं की एकदा तो नदीवरून कडून जात असताना सूर्याला अर्घ्य देणं चालू होतं. म्हणजे अर्घ्य देणं म्हणजे काय, नदीत उभं राहायचं, डुबकी मारायची दोनदा तीनदा आणि ओंजळीतलं पाणी सूर्याच्या दिशेने सोडायचं. नरेंद्र बरोबर तो पूर्वेकडे तोंड करून उभा असेल तर नरेंद्र पश्चिमेकडे तोंड करून उभा राहिला आणि ओंजळीने पाणी सोडू लागला. त्या दोघा तिघांनी ते पाहिलं नाही, कारण तू काय करतोय, म्हणे माझ्या शेताला पाणी देतोय. शेत कुठे, इथून 4 मैलावर आहे म्हणे, आजच्या भाषेत 8-10 किलोमीटरवर. इथून जाईल का म्हणे ते शेताला पाणी. अहो तुमचं पाणी जर सूर्याला पोहोचतंय तर माझं पाणी शेताला पोहोचायला काय अडचण आहे. निदान सूर्य दिसत तरी होता, आम्ही हे देवाला दिलं, देव आहे का हा प्रश्न, हा किडा त्याच्या मनात लहानपासून वळवळत होता, देव आहे का. आणि असंच तो काही दिवसांनी जात असताना संध्याकाळच्या वेळेला गुरु रवींद्रनाथ टागोरांचे मोठे बंधू महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर संध्याकाळी सूर्याला पाणी सोडत होते. त्यांनी त्यांना तोच प्रश्न विचारला नेमका की कहो देव आहे का. त्यांनी का नाही, देव आहे, सूर्य दिसत नाही का म्हणे. पण देव कुठे दिसतो म्हणे, तुम्ही पाहिलंय का देवाला. त्यांनी मी पाहिलेलं नाही, पण देवाला पाहणारा, देवाशी बोलणारा, देवाचं अस्तित्व जाणणारा असा एक माणूस मला माहिती आहे, तो म्हणजे दक्षिणेश्वरी काली मातेचं मंदिर आहे तिथला पुजारी, त्याला तू जाऊन भेट, तुझी शंका तो दूर करील. नेहमीच्या सर्वानुसार नरेंद्रने त्यांना आश्वासन केलं, हो मी जाईन आजोबा, मी नक्की जाईल त्यांना भेटायला. आणि परत तो विसरला. असा देवत्वाचा शोध आपणाला पुढे घ्यायचा आहे की नरेंद्रला देव भेटला का, ते सांगणारा कोण भेटला, त्या पुजाऱ्याचे त्याचे संबंध कसे आले हे आपण पुढे पाहू.

0: विनम्र बोला, साहसी बना, शक्तिशाली बना। सर्वात मोठा धर्म आहे आपण खऱ्या स्वभावाचे बना, स्वतःवर विश्वास ठेवा। उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका।
1: नमस्कार मित्रांनो, नक्कीच तुम्हाला प्रकाश वसंत फासे सरांचे संभाषण, स्वामी विवेकानंद यांच्या बालपणाचे जे प्रसंग त्यांनी सांगितलं आवडला असेल, आणि तुम्हाला जे प्रसंग आवडला असेल त्या प्रसंगासाठी तुम्ही नक्कीच SMS करा तुमच्या नावासकट। पुढच्या भागात तुमचे SMS ही नाव सोबत रेडिओवर अनाउन्स केलं जाईल, आणि आम्हालाही आनंद वाटेल की तुम्ही हा प्रोग्राम खूप आनंदाने ऐकत असेल। आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम दो लोग बिजनेस कर रहे हैं, बहुत साल हमने अच्छे से किया, करते करते एक की नियत खराब हो गई तो उन्होंने हमें चीट किया, हमारी दुकान के सामने एक और दुकान खोल दी। अब हमें अपनी दुकान में बैठकर चॉइस है कि हमने उनके बारे में क्या सोचना है। हम ये भी सोच सकते हैं कि इसने मेरे साथ ऐसा किया, इसके साथ इतना बुरा हो इसको पता चले कि दुख क्या चीज होती है। कई लोग तो इतना भी कहते हैं भगवान इसको दिखाए कि इसने मेरे साथ क्या किया है। अगर भगवान है तो मुझे प्रत्यक्ष दिखाई देना चाहिए कि इसको दुख कैसे मिलता है। ये भी एक तरह की सोच है। हम इतना ब्लैक बॉल फेंक सकते हैं, इतनी ब्लैक बॉल फेंक सकते हैं कि उनके फ्यूनरल पर भी जाके आ सकते हैं बैठे बैठे दुकान में। कर सकते हैं या नहीं कर सकते, क्योंकि नेगेटिव सोचने की कोई लिमिट नहीं है, कितना भी हम सोच सकते हैं। जैसे नेगेटिव सोचने की लिमिट नहीं है, वैसे किसी के लिए अच्छा सोचने की भी कोई लिमिट नहीं है। हम ये भी सोच सकते हैं जो हुआ हमारा कोई हिसाब किताब था, पूरा हुआ, अब ये अपना बिजनेस अलग करे, मैं अलग करूं, मेरा भी बहुत अच्छा चले, इनका भी बहुत अच्छा चले। क्या मुश्किल होगा ऐसा सोचना? जब हम किसी के लिए अच्छा सोचेंगे, सबसे पहला फायदा हमें होने वाला है। व्हाइट बॉल जब हम फेंकेंगे तो वो जाएगी, हिट करेगी, वापस आएगी, वो तो होगा बाद में, फेंकते हुए फायदा किसका होने वाला है? आज जब हम किसी के प्रति पुरानी बातें पकड़ के रखते हैं, दर्द पकड़ के रखते हैं, नफरत पकड़ के रखते हैं, तो नुकसान किसका हो रहा है? मेरा। तबीयत किसकी खराब हो रही है? मेरी। घुटना किसका दर्द हो रहा है? सर्वाइकल किसका दर्द हो रहा है? मेरा। हार्ट की ब्लॉकेज किसको हो रही है? मेरे को। वो एंजॉय कर रहे हैं लाइफ। तो हमने अगर व्हाइट बॉल भेजनी तो किसके फायदे के लिए भेजनी? अपने। हमने क्षमा करना अगर उनको, तो हमने एक्चुअली किसको क्षमा किया? दुनिया में कहते ईंट का जवाब पत्थर से देना। अब अगर ईंट का जवाब पत्थर से देंगे तो क्या हो जाएगा? पहली बार ईंट फेंकी थी इसलिए ईंट आई। अब अगर पत्थर फेंकेंगे तो पत्थर आएगा। अब ईंट का जवाब किससे भेजें?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार अनेक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणा संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या चार वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो। आज तुमच्या माझ्या पुणेरी आवाजच्या अलककार मित्रांच्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक अत्यंत उत्कट आनंदाचा असा क्षण आहे, कारण आज आरजे जगदीश प्रस्तुत करतोय अलक झलक प्रयोग क्रमांक 200 26 जुलै 26 एप्रिल 2026। वा 26 4 26 अगदी योगायोग आहे, न ठरवता आलेला योगायोग आहे। आणि खरंच अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज या आनंदाच्या क्षणी आरजे जगदीश प्रचंड खुश आहेत आणि या साऱ्या गोष्टीचं श्रेय माझ्या लाडक्या अलककार मित्रांनो तुम्हाला आणि अलक प्रेमी रसिक श्रोते तुम्हाला आहे, अर्थात पुणेरी आवाज 107.8 FM संपूर्ण समूहाने आजपर्यंत माझ्या पाठीशी राहून खंबीरपणे मला साथ दिल्याबद्दल त्यांनाही आरजे जगदीश मनस्वी धन्यवाद देतोय। मी इथे कोणत्याही अलककाराचं नाव घेऊ इच्छित नाही, पण सर्वांनीच लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे। कोणाला रुसवा येऊ नये, कोणाला फुगावा येऊ नये, कोणाला वाईट वाटू नये, माझं कसं राहिलं असं वाटू नये, म्हणून त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा देतो आरजे जगदीश। आणि वळतोय प्रयोग क्रमांक 200 अर्थात द्विशतकी प्रयोगातील पहिल्याच अलगकडे आणि हा घेतोय आरजे जगदीश कौटुंबिक सोहळा अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलगचा सोहळा। अलगकर महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, समुद्री तुफानाला धैर्याने तोंड देऊन तो आपली नाव सुखरूप किनाऱ्यावर घेऊन आला, पण जमिनीवरील तुफानने मात्र त्याचे घर उद्ध्वस्त केले होते। अलगकर महेंद्र, मी तुमच्या घरी आलो तेव्हाच्या अलगकार आणि आता सध्या मी परत घरी येईन तेव्हाच्या अलगकार याच्यामध्ये बराच फरक पडलाय, प्रगल्भता प्रौढत्व तुमच्यामध्ये प्रचंड आलंय. आणि प्रत्येक वेळेला अनुभव घ्या नका घेऊ, प्रसंग येऊ दे डोळ्यासमोर नको येऊ दे, पण कुठे ना कधी ना कधी काहीतरी घडलेल्या गोष्टीला इतक्या सुंदर पद्धतीने आपण चितारता रेखाटता. हेच बघा ना, समुद्र जो अथांग असतो, जो अमरीत असतो, त्याचा त्या ठिकाणी मारा चुकवून तो इथपर्यंत आला, पण जमिनीवरील तुफान मात्र त्याचं घर वाचवू शकलं नाही. याचा अर्थ त्याच्या प्रार्थनात ते लिहिलेलंच होतं. कदाचित जमिनीवरचं तुफान म्हणजे असंही असू शकतं त्याच्या आयुष्यातलं तुफान, त्याच्या कौटुंबिक जीवनातील तुफान असाही त्याचा अर्थ असू शकतो. जमिनीवर तुफान जे ती जमीन आणि तिच्या त्याच्या आयुष्यात तिने आणलेलं तुफान जे असाही अर्थ असू शकतो खरंच. पण कोणाचंही घर, मी तर म्हणतो अगदी शत्रूचंही घर असं उद्ध्वस्त होऊ नये आणि तो एकाकी पडू नये, हीच अपेक्षा. अलककर महेंद्र, धन्यवाद. वळूया पुढच्या अलककडे, अर्थात वनगे कुटुंबियांमधील अलककर सौ शैलजा महेंद्र वनगे, पिंपळे सौदागर, पुणे. वाळवंटातील एकाकी वाटेवर तिला त्याच्या रूपाने पिंपळपान भेटले आणि दोघांच्या जीवनाची फुलबाग बहरली. वा अलककर शैलजा, मानाचा मुजरा. म्हणजे बघा, अलककर महेंद्र यांच्या अलकमध्ये घर उद्ध्वस्त झालं आणि अलककर शैलजे यांच्या अलकमध्ये पिंपळपान भेटले. रूपाने पिंपळपान भेटणे, पिंपळपान प्रतिकात्मक आहे. पिंपळपान म्हणजे त्या ठिकाणी पावित्र्य, सुचिरभूतता, मांगल्य या सगळ्याचं प्रतीक. आणि वाळवंट म्हणजे वृक्षपणा, आणि त्या वृक्षपणामध्ये, वृक्ष जीवनामध्ये हे सगळं मंगलमय भेटणं आणि मग अर्थातच फुलबाग फुलणारच, बहरणारच, अप्रतिम, खूपच सुंदर. अलकप्रेमी रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय प्रयोग क्रमांक 226 4 26. वळूया पुढच्या अलककडे. आष्टा सांगली येथून अलककार सौ स्नेहा चव्हाण लिहितात, स्वयंपाक बनवताना ती मनातच पुटपुटली की अजून किती करावं इतरांसाठी आणि ते मीच का, किती केलं तरी कमीच आहे. इतक्यात केसात मांडलेल्या मोगऱ्याच्या हवेच्या झुळकेने आलेला मंद सुगंध तिच्या मनातलं काहू थांबवून गेला आपसुकच. वा अलककार स्नेहा, कोणी रमावे, कशात रमावे, कसे रमावे, हा ज्याचा ज्याचा प्रश्न आहे. अर्थात संकटाचे घाव आपल्या मनावर संकट आणि संकट लादणारी माणसं घालतच असतात. आपण त्यातून सुटावं आणि आपलंच आयुष्य मस्त जगावं, किती सुंदर विचार तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलात. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अलकप्रेमी रसिक श्रोते, ओम, खरंच 2-4 ओळीच्या अलकची ताकद असते. पण अलकप्रेमी रसिक श्रोते, ओम, आरजी जगदीश तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, पुणेरी आवाज 107.8 FM वर अलक सादर झाली आणि मानाचा मुद्रा मिळाला म्हणजे आपण समर्थ अलककार झालो असं अजिबात मानू नका. अलककार, प्रथम अलककार, अलक गुरु, अलक महागुरु श्रीयुत राजेंद्र वैशंपायन यांच्याकडून उत्तम अलक शिकण्याचं प्रशिक्षण घ्या. आणि आपल्याकडे बरेच अलककार आहेत, मी आज मुद्दाम नावं त्यांची सांगत नाहीये, आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेत, त्यांच्या अलक ऐका, वाचा आणि त्यातून त्या ठिकाणी शिका आणि परिपक्व व्हा. आपल्याला 200 वर थांबायचं नाहीये, आपल्याला पुढे 300, 400, 500, 1000 पल्ला गाठायचा आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही हा पल्ला गाठण्यास आरजे जगदीशला सहकार्य कराल. पुढची अलक पाठवली आहे अलककार हेमुकुल हेमंत कुलकर्णी, मुलुंड, मुंबई. ती आता जरी अंतरुणावर असली तरी शांत होती, समाधानी होती, कारण तिच्या आयुष्याचं जगण्याचं सोसलेल्या हाल अपेष्टांचं सगळ्यांचं सार्थक झालं होतं. आता तिला कुठली दुःख वेदना यांची आठवणही होत नव्हती. तशाच प्रसन्न मनाने चैत्रा गौरीकडे पाहत पाहत तिने डोळे मिटले आणि बघता बघता समयाची वात अधिक झाली. अलककर हेमंत, खरं सांगू, मृत्यू यावा, अगदी सहज यावा, कुणालाही आपलं काही करायला न लागता मृत्यू यावा, खिप्पत पडल्या पडल्या मृत्यू येऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे. आणि यासाठी कोर्टालाही धन्यवाद देईन, कारण त्यांनी इच्छा मरण हे आपल्या सगळ्यांसाठी खुलं करून ठेवलेलं आहे. पण मलाही ते आनंद या गोष्टीचा वाटला, तिला आता कशाचंच काही वाटत नव्हतं, तिला सगळ्या गोष्टींचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं आणि दुःख वेदना तिला आठवतही नव्हत्या. याचा अर्थ ती जीवनामध्ये तृप्त झाली होती आणि तृप्ततेचा ढेकर यथेच अन्न मिळाल्यानंतर, याचा अर्थ यथेच सुख मिळाल्यानंतर होतो. अलककर हे म्हणतं, नेहमीप्रमाणे दमदार अलक, तजेलदार अलक, खूप खूप धन्यवाद. ठाणे येथून अलककर सौ प्राची मेतकर लिहितात, तिचं त्याच्याशी अजिबात पटत नव्हतं, पण कित्येक वर्ष दोघी एकत्र राहत होते. एखाद्या वळणावर जुळवून घेता येईल या आशेवर. अलककर प्राची ही प्राचीन संकल्पना आहे, प्राचीन सांगितलेली आहे की नवरा बायकोनी एकमेकांसाठी जगावं, एकमेकांसाठी झुरावं, एकमेकांची साथ कधी सोडू नये, कारण एकमेकांची साथ सोडणे ते पाप असतं. पुण्य कर्म करत राहावं, शिवाय आपण ज्यांना जन्म दिलाय त्यांच्या आयुष्याचं माथेरं का करावं. आणि खरंच किती आशावाद आहे, एखाद्या वळणावर जुळवून घेता येईल ते वळण, ते निर्णायक वळण त्या दोघांच्या आयुष्यात लवकरच येवो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलककडे. वर्षाश्री टोपणवाले नागपूर येथून अलककारचं वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात, वडील गेल्यानंतर तिची शाळा बारावीत बंद झाली. सावत्राईने जबाबदारी नको म्हणून कमी वयात फौजीसोबत लग्न लावून दिले. तिची इच्छा म्हणून फौजीने तिला डॉक्टर बनवले आणि आर्मीत नोकरी मिळवली. हे बघून त्या गावातील मुली लग्नासाठी फौजी मुलगा पाहिजे म्हणू लागल्या. अलककर वर्षा, अभिनंदनाचा वर्षाव तुमच्यावर. उत्तम अलक, सावत्राईने जबाबदारी जरी झटकली असली तरी उत्तम व्यक्तीशी लग्न लावून दिलं म्हणून सावत्राईला सुद्धा मानाचा मुजरा, त्या फौजीला मानाचा मुजरा, कारण त्याने त्याच्या बायकोची इच्छा बरोबर ओळखली. तिला मानाचा मुजरा, कारण तिने आशावादी दृष्टीने त्या ठिकाणी आयुष्याकडे पाहिलं, ती खचली नाही आणि तिने बिंदिकतपणे आपल्या नवऱ्याला आपली इच्छा सांगितली. आणि अर्थात अलककर वर्षा, तुम्हाला मानाचा मुजरा, कारण तुम्ही अलक पाठवली आहात. फक्त एक गोष्ट, गावातल्या मुलींसाठी फौजी मुलगाच फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करेल असं नाही, अनेक असतात पुरुष जे आपल्या इच्छेसाठी जगत असतात, किंवा आपल्या इच्छा पूर्ण करणे हे त्यांना त्यांचं परम कर्तव्य वाटत असतं. वा, अप्रतिम अलककर वर्षा, अप्रतिम सुंदर, प्रचंड उत्साहवर्धक अशी तुमची अलक आहे. ऐकूया पुढची अलक. अलककार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगमत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे लिहितात, सोशल मीडियावर सारखं संबोधलं जायचं एआयला विचारा. प्रश्न आला, जन्मदात्री आई श्रेष्ठ की पालन पोषण करणारे वडील, सांगता येईल? एआय म्हणालं एसआयला विचारा. अलककार अमरदीप, मला खात्री आहे एसआय हे तुमच्या डोक्यातलं सुपीक मेंदूतून आलेलं पिल्लू असणार आहे. एसआय म्हणजे कदाचित एआय सारखंच स्मार्ट असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं स्मार्ट इंटेलिजन्स असेल, किंवा आणखीन वेगळं काहीतरी असेल, पण मला खात्री आहे एसआय सुद्धा हेच उत्तर देईल, आई श्रेष्ठ की पालन पोषण करणारे वडील, सांगता येत नाही, दोघही श्रेष्ठ, दोघांमध्ये तुलना करू नये, दोघांचं महात्म्य आणि महत्व अनन्य साधारण आहे, असं एआय आणि एसआय दोघे उत्तर देतील. नागपूर येथून अलककार स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात, देशसेवा. तिला लहानपणापासूनच आर्मीत भरती होऊन देशासाठी काहीतरी करावे असे वाटायचे, पण अचानक एके दिवशी तिच्या रस्त्यावर भयंकर अपघात झाला. ब्रेनडेडमुळे तिची यकृत, किडनी, कॉर्निया तीन गरजू रुग्णांना दान करून एक प्रकारे तिने देशसेवा केली. अलककर स्वप्ना, मानाचा मुजरा, खूप सुंदर. स्वप्न पूर्ण त्याच मार्गाने झालं पाहिजे असं अजिबात नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग असतात आणि तिने निवडलेला मार्ग अप्रतिम आहे, महत्वाचा आहे, अनन्य साधारण महत्व आहे त्या स्वप्नपूर्तीला. तिने त्या ठिकाणी भयंकर अपघातातून न टगमगता, भयंकर अपघातातून सावरून स्वतःच्या अवयवांचं दान केलं, ही खरंच मी तर म्हणतो सीमेवरच्या देशभक्तांइतकीच, राष्ट्रभक्तांइतकीच अप्रतिम अशी सेवा आहे मानाचा मुजरा. चिपळूण येथून अलककार अनुपमया टोपणनावाने सौ स्वाती कारले लिहितात, लग्नाच्या वेळेस मुलगा बोलका समजूतदार असावा असे तिचे स्वप्न होते, पण अवांतर जगभराच्या बातम्या म्हणजे गप्पा आणि गप्प राहणं समजूतदारपणा या तिच्या भ्रमाचा भोपळा लग्नानंतर लगेच फुटला व सुरेख स्वप्नांची चित्रे त्यात विखुरलेली दिसली. अलंकार स्वाती नक्षत्र आहात. अनुपमा म्हणजे अनुपम असे लेखन केलेत. खरंच स्वप्नांचा चक्का चूर होतो, स्वप्न नष्ट होतात, स्वप्न संपून जातात, स्वप्न उद्ध्वस्त होतात, भ्रमाचा भोपळा फुटतो, मृत्यू सगळं संपवतो, पण आपल्या स्वप्नांचा चक्काचूर जिवंत असताना ज्याला होतो ते मात्र न बघण्यासारखं असतं. वळूया पुढच्या अलककडे. पुणे 58 वारजे येथून अलंकार अंबादास ठाकूर लिहितात, वडिलांच्या अंत्यदर्शनावेळी त्याने अश्रू आवरले. आपण स्थितप्रज्ञ आहोत असे त्याला वाटले. त्यांच्याच दशक्रियेसाठी घाटावर जाण्यासाठी निघण्याच्या गडबडीत त्याचा अंगठा गाडीच्या दरवाज्यात सापडता क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. आपण स्थितप्रज्ञ नसून वडिलांप्रती आपल्या जाणीवा बोथट झाल्याचा त्याला साक्षात्कार झाला. वडिलांना तिलांजली वाहिल्यानंतर मात्र तो ढसाढसा रडला. अलंकार अंबादास असं अजिबात नाहीये. आई वडिलांसाठी कोणाच्याच भावना कधीच बोथट होऊ शकत नाहीत. कदाचित कदाचित आवंडा गिळला असेल त्याने, कदाचित त्या ठिकाणी त्याच्या मनाचा बांध फुटला नसेल, त्याला रडू येत असेल, पण ते आतल्यात असेल असं होऊ शकतं. आणि मला खात्री आहे त्याने नंतर जे काही केलं म्हणजे नंतर त्याच्या मनात जो काही विचार आला आणि एक प्रकारे निसर्गानेही त्याला सांगितलं की आई वडील किती महत्वाचे आहेत, आई वडिलांशिवाय त्या ठिकाणी आपण किती पोरके आहोत, आणि म्हणून कदाचित तो अंगठा. पण स्थितप्रज्ञ मात्र 100% नाही. स्थितप्रज्ञ असते तर कदाचित नंतरही रडू कोसळलं नसतं. माणूस बऱ्याच वेळेला आतल्यात रडतो, कळतही नाही, आणि असं रडणं मात्र नक्कीच घातक असतं. अलकप्रेमी रसिक श्रोते, पुन्हा एकदा लाख लाख लाख धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. तुमच्यामुळेच, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या दानग्या इच्छाशक्तीमुळे 200 भाग पूर्ण झाले.

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी होरा पंडित मयुरेश देशपांडे, अलकार मनादे या नावाने बहुतेक लोक मला ओळखतात। साधारण 2019 पासून अलक या क्षेत्रामध्ये लिखाण करत आहे, मार्गदर्शन करत आहे, अनेक स्पर्धांचे परीक्षण करत आहे। माझे स्वतःचे अल्याड पल्याड हे अलक संग्रह प्रकाशित झालेला आहे। आपल्या रेडिओ पुणेरीवर सातत्याने माझी अलक सादर होत असते। रेडिओ पुणेरीचा हा 200वा कार्यक्रम आहे। यासाठी रेडिओ पुणेरी, आरजे जगदीश आणि सर्वच सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन। अलक हा साहित्य प्रकार जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो फारसा सर्वश्रुत नव्हता। व्हॉट्सअपवर फार तर काही समूहांमध्ये त्याचे प्रसारण होते, काही लेखक होते, काही वाचक होते। परंतु जसा अलक हा कार्यक्रम जो आहे हा रेडिओ पुणेरीवर सादर व्हायला लागला तसा तो हळूहळू घराघरामध्ये पोचला। काहींची उत्सुकता वाढली, काय हा प्रकार आहे, काय याच्यामध्ये लिखाण केलं जातं, कशा पद्धतीने अलक लिहिली जाते, अशी उत्सुकता सुरू झाली। त्यातनं आणखी कार्यशाळा सुरू झाल्या, त्यातून आणखी उपक्रम सुरू झाले आणि एका अर्थाने अलक हा साहित्य प्रकार जो आहे हा घराघरापर्यंत पोहोचवायचं काम हे रेडिओ पुणेरीने केलेलं आहे। अलक की झलक या कार्यक्रमाने हे काम केलेलं आहे। हा कार्यक्रम सादर करत असताना जेव्हा एखादी आपली अलक निवडली जाते, एखादी आपली अलक त्या ठिकाणी जी आहे तिथं सादर होते, तेव्हा अलककाराला सुद्धा खूप मोठा आनंद होत असतो आणि एक प्रोत्साहन मिळतं। बऱ्याचदा ज्यावेळी एखाद्या अलकला त्या ठिकाणी मानाचा मुद्रा मिळतो, एखाद्या अलकचं विशेष कौतुक केलं जातं।

एखाद्या अलग वरती अधिक चांगलं बोललं जातं, एखाद्या अलग मध्ये काही बदल सुचवला जातो, हे सगळं होत असताना कुठंतरी जो अलग लिहिणारा आहे त्याला या सगळ्यामध्ये खूप आनंद मिळत असतो, खूप समाधान मिळत असतं. बरं, आपण फक्त आपली अलग लिहितो ती ऐकतो का? तर नाही. ह्याच्यामध्ये जवळपास प्रत्येक कार्यक्रमामध्ये 20 ते 30 अलग सादर होतात. आणि मग या अलग ज्यावेळी इतर अलग कार ऐकत असतात, त्यातले बारकावे ऐकत असतात, पुन्हा एकदा त्या अलग विषयी आरजे जगदीश काय बोलत आहेत ते ऐकत असतात, तेव्हा निश्चितपणे त्यांना त्यांच्या लिखाणासाठी सुद्धा जी आहे एक प्रेरणा मिळते. इतरांच्या अलगमधनं नवनवीन विषय मिळतात, इतरांच्या अलगमधून जे आहे नवनवीन लिखाण मिळतं, आणि त्यामुळे अलगची झलक हा कार्यक्रम 200 भागामध्ये पोहोचत आहे याचं स्वतः अलककार म्हणून खूप आनंद आहे, अलगचा मार्गदर्शक म्हणून खूप आनंद आहे. आणि याच्यासाठी विशेष करून जे आहे हे रेडिओ पुणेरीला खूप खूप आभार आहे की त्यांनी असा कार्यक्रम सुरू केला, असा कार्यक्रम जनमानसामध्ये केला, आणि आरजे जगदीश करतं त्यांचं या सगळ्या विषयामध्ये विशेष कौतुक केलं पाहिजे, कारण दर आठवड्यातनं एक दिवस एवढ्या सगळ्या अलग येतात, त्यातल्या चांगल्या अलग निवडायच्या, त्या सादर करायच्या, रेकॉर्डिंग करायचं. त्यांचे वैयक्तिक अनेक आपण कार्यक्रम काही ना काही उद्योग चालू असताना आपण पाहतो, आणि हे सगळे उद्योग चालू करत असताना एकीकडे सतत डोक्यामध्ये चालू असतं की आपल्याला अलगचा कार्यक्रम सादर करायचा आहे. मग ते अगदी आम्हाला आदल्या दिवशी आपली अलग कितव्या क्रमांकावरती आहे इथपासनं ते आदल्या दिवशी आम्हाला येतं, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम झाल्यानंतर काही काळानंतर आम्हाला रेकॉर्डिंग मिळतं, त्यामुळे आपलं रेकॉर्डिंग आम्ही इतरांना ऐकवू शकतो. या सगळ्याचा खूप छान एक आनंद सोहळा असतो, आणि तो आनंद सोहळा प्रत्येक वेळी आरजे जगदीश जे आहेत हे आमच्यासाठी करतात, रेडिओ पुणेरी आमच्यासाठी खरं तर हे सगळं करत असतं, आणि याचा खूप एक अलग लेखक म्हणून जो आहे हा खूप याचा आनंद आहे, खूप याचं छान हे सगळं प्रोसेस जी आहे खूप छान वाटत असते. आणि खरंतर या निमित्ताने वेगवेगळ्या गावांमधनं जे लोक अलग लिहित असतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अलग येत आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी परदेशातून मधून आपल्याला अलग येत आहेत, आणि खरंतर या सगळ्यांचं सुद्धा जे आहे म्हणजे या अलग लिहिणाऱ्यांचं की जे आवर्जून वाट पाहतात, मग आरजे जगदीश यांचा मेसेज येतो की आज अलग पाठवा, आणि मग सगळेजण अलग पाठवतात. तर या सगळ्या अलगकारांचंही खरं मला या निमित्ताने खूप कौतुक करायचं आहे की आपण एवढा आवर्जून या कार्यक्रमाचा वाट पाहता आणि या कार्यक्रमाला अलग पाठवता, कारण कार्यक्रम मोठा होण्यासाठी खूप गरजेचं आहे की दर्जेदार अलग सातत्याने येणं, आणि या दर्जेदार अलग काही आरजे जगदीश लिहू शकत नाही किंवा रेडिओ पुणेरी काही या लिहू शकत नाही, या अलग ज्या लिहिल्या जातात ते आमचे अलगकार या अलग लिहितात, आणि म्हणून हे काना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, देशाच्या कानाकोपऱ्यातनं, भारताबाहेरून अगदी जे लोक अलग पाठवतात त्या सगळ्यांचं खरंच खूप कौतुक आहे की आपण दर रविवारी वेगवेगळे विषय, त्याच्यामध्ये वेगवेगळी मांडणी, हे सगळं ह्याच्यामध्ये चालू असतं, आणि या सगळ्यातनं एक खूप छान असा बहारदार असा कार्यक्रम जो आज 200 भागामध्ये पोहोचत आहे हे खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी माझं वय त्या ठिकाणी पाहता ज्यावेळी सचिन तेंडुलकरनी पहिल्यांदा 200 केल्या त्यावेळेचा आम्हाला जो काही आनंद होता तसा कुठंतरी साधारण 190 भाग झाले आणि आता 10 200 होणार, अरे आता 5 200 होणार, हा सगळा आम्ही अगदी वाट पाहत होतो की आता कधी 200 होत आहेत, आणि त्याच्यामुळे खरंच हे सगळा आनंद आम्हाला देणाऱ्या रेडिओ पुणेरीला देणाऱ्या आरजे जगदीश यांना खूप मी कौतुक करतो. या निमित्ताने मला सर्व अलग कारणा सुद्धा सांगायचं, खूपदा काय होतं की आपली अलग ज्यावेळी रेडिओ पुणेरीसाठी आपण पाठवत असतो आज अनेक अलग त्या ठिकाणी येत असतात, आणि प्रत्येक अलग काही त्या पद्धतीने काटेकोरपणे तपासली जाईल असं होत नाही. अशा वेळी किमान जो आपला सगळ्यात पायाभूत नियम अलगचे 2 आपण म्हटलेला आहे, ज्याच्यामध्ये एक म्हणजे की अलग ही जास्तीत जास्त 5 असावी, आणि दुसरं म्हणजे अलगमध्ये हास्यरस नसावा. तर या 2 नियमांच्या कसोटीवरती बऱ्याचदा अलग निवडल्या जातात, त्यामुळे माझी अलग रेडिओ पुणेरीवर सादर झालेली आहे म्हणजेच ती तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे असं नाही. तर बऱ्याचदा आपण इतरांच्या अलग ऐकत असताना त्या कसोट्यांवर आपलीही अलग आपण तपासायला पाहिजे,
इतरांच्या अलक वाचत असताना त्या कसोटीवर आपली अलक जी आहे ही आपण तपासायला पाहिजे. मग याच्यामध्ये बऱ्याचदा त्या अलकच्या शेवटी येणारं वळण असेल, त्या अलक मधल्या कथेचा पाया असेल, त्याला कथानक मुळात, म्हणजे खूपदा काय होतं की लोक नुसता संवाद लिहितात पण अलक म्हणजे किंवा मुळात कथा म्हणजे नुसता संवाद नाही, संवाद हा कथेचा भाग असू शकतो पण नुसता संवाद म्हणजे कथा नाही.

हा जो एक बारकावा त्याच्यामधला आहे, हा बारकावा जो आपण ओळखून त्या पद्धतीने मांडणं, अनेकदा असाही भाग अनुभवायला येतो की खूप नकारात्मक लोक लिखाण करत असतात आणि मग अगदी काही ठिकाणी लगेच अलगचे फाटे फोडले जातात की एक सकारात्मक अलग आहे, एक नकारात्मक अलग आहे. तर असा कोणताही अलगचा भाग नाही, अलग ही अलग आहे. परंतु कुठंतरी माझं नेहमी एक सांगणं असतं की आज जगात सगळेजण अलगकार आहेत का? नाही. फार थोडे लोक आहेत की ज्यांना अलगची किमया जमते, फार थोडे लोक आहेत ज्यांना पाच वाक्यात कथा सांगता येते. मग ही जी तुम्हाला निसर्गाने परमेश्वराने जी ताकद दिली आहे, ही ताकद ओळखा, या ताकदीचा वापर करा, फार चांगले चांगले विषय येऊ द्या, चांगल्या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवा. आजूबाजूला जे काही घडत आहे त्याचं प्रत्यक्ष चित्रण तुमच्या अलगमध्ये येऊ द्या. मी असं म्हणत नाही कधी की नकारात्मक लिहूच नका, पण सातत्याने काही वेळेस अलग सुरुवातीच्या काळामध्ये विशेष करून अलगचा भाग असाही प्रसारित झाला की नाही अलग म्हणजे काहीतरी नकारात्मक लिखाण. तर असं कुठंतरी आपल्याला चित्र जे आहे हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. खूप छान विषय, खूप चांगल्या गोष्टी, खूप आनंद आपण या अलगच्या माध्यमातून जो आहे हा समाजामध्ये आपण देऊ शकतो. ती ताकद तुमची ताकद आहे, ती शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही नावापुढे आरजे जगदीश जेव्हा तुमचं नाव घेतात तेव्हा नावाआधी अलगकारा शब्द वापरतात. हा अलगकारा शब्द नुसता शब्द नाहीये, तुमच्यावर दिलेली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जी आहे ही आपल्याला फार ठळकपणे पार पाडायची आहे. ती आपल्या अलगमधून झलक झाली पाहिजे की अरे क्या बात आहे, काय अलग होतं, अरे काय या अलगमधनं शिकायला मिळालं, अरे काय सुंदर अलग लिहिलं आहे, असं कुठंतरी आपल्या अलगविषयी आलं पाहिजे. असा तो सहज भाग जो आहे हा आपल्या अलगविषयी आला पाहिजे. ही कुठंतरी काळजी, हा कुठंतरी प्रयत्न जो आहे हा आपल्या सगळ्या अलगकारांना घ्यायचा आहे. कारण मी म्हटलं तसं की मला निश्चितपणे बऱ्याचदा जेव्हा माझं वैयक्तिक सुद्धा आरजे जगदीश यांच्याशी चर्चा होत असते, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अलग सगळीकडून त्यांच्याकडे येतात आणि आपल्याकडे एकच तास असतो, या एका तासामध्ये म्हणण्याचं सांगता 20 किंवा 30 अलग त्यांना निवडायच्या असतात. म्हटल्यानंतर बऱ्याचदा बेसिक जे काही नियम आहे त्या नियमांवर एखादी अलग निवडायची की नाही एवढाच निर्णय ते घेऊ शकतात. ती काही अगदी त्या अलगचं चिंतन म्हणून प्रत्येक वेळी करणं काही सहशक्य होतं असं होत नाही, पण हे चिंतन म्हणून करायला आपल्याकडे मात्र अख्खा आठवडा असतो. आपल्याकडे अगदी अल्टरनेट आठवडा म्हणून म्हणलं तर 2 आठवडे तुमच्याकडे असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही या अलगवर चिंतन मनन विचार करून मग आता यातली कुठली अलग आपल्याला पाठवते. अरे माझी अलग रेडिओ पुणेरीवर सादर होणार आहे म्हणल्यानंतर मला माझी मान नाही उंचावणार आहे तर आरजे जगदीशांचीही मान उंचावणार आहे. रेडिओ पुणेरीच्या कार्यक्रमाचा दर्जा उंचावणार आहे. मग मी कुठली अलग रेडिओ पुणेरीला पाठवली पाहिजे याचीही एकदा निवड, याचाही एकदा विचार जो आहे हा निश्चितपणे त्या ठिकाणी अलगकारांनी करायला पाहिजे. तशी अलग त्या ठिकाणी जर आपण आरजे जगदीशांना पाठवली आणि मग त्यांनीही त्यांच्या ती बहारदार आवाजामध्ये सादर केली की मानाचा मुद्रा हा त्यांनी म्हणायची गरज नाही, पलीकडे ऐकणारा जो श्रोता वर्ग आहे तो तिथल्या तिथं म्हणेल की अरे नाही तुमच्या अलगला मानाचा मुद्रा म्हणून. आरजे जगदीशने नाही म्हणलं तरी हरकत नाही, तो माझा श्रोता जो आहे ना श्रोतानी म्हटलं पाहिजे की अरे तुमच्या अलगला मानाचा मुद्रा. तर कुठंतरी आपण हा 200वा भाग आहे, आपल्याला अजून 300 भाग करायचे, 400 भाग करायचे आहेत, पण हे करत असताना नुसतं संख्येनी मोठं नाही व्हायचंय. तर कुठंतरी आता आपल्याला प्रयत्न करायचा आहे पुढच्या ज्या 100 कार्यक्रम आहेत या 100 कार्यक्रमामध्ये नुसतं संख्येनी शतक पूर्ण न करता दर्जाचं शतक सुद्धा जे आहे हे आपल्या सर्वांना पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून कुठंतरी माझ्या अलगचं परीक्षण मी करत आहे का? माझे अलग मी पुन्हा पुन्हा म्हणजे मी नेहमी सांगतो की अलग ही बोलकी असली पाहिजे. इथं पुन्हा एकदा बोलकी म्हणजे संवाद हा विषय नाहीये, परंतु ती बोलकी असली पाहिजे, ती अलग तुमच्याशी बोलली पाहिजे आणि जेव्हा ती तुमच्याशी बोलणार ना ती आपोआप तुमच्या वाचकांशी बोलणार. मग आपल्याला काय सोपा नियम फॉलो करायचा आहे? माझी अलग किमान मी 2-3 वाचून बघीन का, मी ती ऐकून बघीन का, कोणाला तरी द्या ना वाचायला, ऐकून बघूयात आपण, तर मला कळणार की माझी अलग कशी झाली आहे, कुठला शब्द कुठं चपखलपणे आला पाहिजे, कुठला शब्द पुढं गेलाय मागं गेलाय, ही सगळी जी रचना आहे त्याच्यातला एक ताल आलाय. अलग ही काही कविता नाही, परंतु कुठंतरी जेव्हा आपण दर्जेदार लिखाण एखादं वाचतो, मग ती लघुकथा असो महाकथा असो जे म्हणून दर्जेदार आपण ज्याला लिखाणामध्ये मोडतो ते जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे एक लय सापडते. आणि ही जी लय आहे ही लय मला माझ्या अलगमध्ये आणता येईल का, हा छोटासा प्रयत्न जो आहे हा आपल्या प्रत्येकाला करायचा आहे. आणि असा प्रयत्न आपण प्रत्येक अलगकारांनी केला
अशी दर्जेदार आलक आपण प्रत्येकाने जर आरजे जगदीशांना दिली निश्चितपणे आपल्या एक पाऊल पुढे त्यांचं दर्जेदार सादरीकरण होईल. आपली त्यांच्या एक पाऊल पुढे रेडिओ पुणेरीचा एक खूप दर्जेदार कार्यक्रम होईल. न जाणो भविष्यात रेडिओ पुणेरी म्हणेल की अरे संध्याकाळी काय आपण दिवसातनं दोनदा कार्यक्रम ठेवत जाऊ. न जाणो रेडिओ पुणेरी उद्या म्हणेल एक तास काय दोन तास कार्यक्रम ठेवू. पण हे कधी म्हणेल जेव्हा हा सगळा प्रयत्न तुम्हाला आणि आम्हाला आपल्या अलग या साहित्यातून आपल्याला करायचा आहे. आपले जे वाचक आहेत त्यांच्यापर्यंत तसं साहित्य आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि हे साहित्य खरं तर आपण इतर कोणासाठी लिहित नसतो, हे आपण स्वतःसाठी लिहित असतो. आपलं मन आपण आपल्या कागदामध्ये आपल्या शाईमध्ये उतरवत असतो आणि मग हे मन आपलं कागदामध्ये शाईमध्ये उतरवताना मला हलकं वाटतंय का, मला मोकळं वाटतंय का, मला छान वाटतंय का, मला ते अलग लिहून हातावेगळी केल्यानंतर मला समाधान वाटतंय का, हे फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला ती अलग आवडेल, तुम्हाला जेव्हा ती अलग लिहिल्यावर समाधान वाटेल, निश्चितपणे जी आहे ती अलग समाजामध्ये काहीतरी विचार घेऊन जाणार आहे. हा सर्व प्रयत्न आपण सर्वजण करूयात. हा 200वा वाढदिवस आहे या कार्यक्रमाचा खरं तर. आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हा सर्व अलगकारांना आरजे जगदीश यांना रेडिओ पुणेरीला जे आहे माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. अलग हे साहित्य प्रकार कुठेतरी बाळसं धरत आहे, हा अजून पुढं जाणार आहे, अजून मोठा होणार आहे. आत्ताच काही ठिकाणी अलगची स्वतंत्र संमेलनं व्हायला लागलेली आहेत. तर हे सगळा जो वटवृक्ष बहरत आहे हा वटवृक्षाचा जो ज्यांनी लावलेला आहे असे आपले गुरुवर्य राजेंद्र वैशंपायन जे अलगचे जनक आहेत, ज्यांनी खरंतर हा अलग साहित्य प्रकार आपल्या सगळ्यांना दिलेला आहे, त्यांचे या निमित्ताने करतो खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला एक नवीन ओळख दिली, आम्हाला अलगकारांना ओळख दिलेली आहे आणि या ओळख देण्याचं सर्व श्रेय जे आहे हे तुम्हाला जातं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या 200वा भागाच्या निमित्ताने अलगचे जनक आणि आमचे गुरुवर्य असे श्री राजेंद्र वैशंपायन यांना सुद्धा खूप खूप त्यांचे आभार आणि रेडिओ पुणेरीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: छोटी छोटी बातों में अपनी एनर्जी को डिप्लीट नहीं करना, क्योंकि हम हीलर्स हैं, हम एंजल हैं, और हमारी एनर्जी का असर हमारे आसपास के लोगों पर एंड ऑफ कोर्स फिर हमारे पास जो हीलिंग के आ रहे हैं उनके ऊपर पड़ने वाला है। आई कैन नॉट अफोर्ड टू वेस्ट माई एनर्जी लाइक दिस। माई एनर्जी इज फॉर अ पर्पज ऑफ हीलिंग थाउजेंड्स ऑफ पीपल। एंड जब हम उस इंटेंशन से अपनी एनर्जी को बचाएंगे, सबसे पहले कौन बच जाएगा? हम खुद। हम काम करेंगे, काम करवाएंगे, डिसिप्लिन करेंगे, डिसिप्लिनरी एक्शन भी लेंगे, लेकिन हिले बिना। इट्स ओनली अ लाइफस्टाइल चेंज। दीज आर लाइफस्टाइल चेंजेस। एनर्जी लाइफ है, ये निकल जाए तो लाइफ खत्म हो जाती है।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी दिदी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज आरजे जगदीश प्रचंड प्रचंड प्रचंड खुशीत आहे। याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आज 26/4/26 ला आरजे जगदीश सादर करतोय प्रयोग क्रमांक 200 अर्थात अलगच्या झलकचा द्विशतकी महोत्सव, आणि तो तुमच्या तुमच्या आणि फक्त तुमच्या कृपा प्रसादामुळे आरजे जगदीशला शक्य झाला। बरं का अलगकार मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं मी नाव घेणार नाहीये, कुणाचं घेऊ इच्छित नाही। घेऊ इच्छित नाही म्हणजे इच्छा प्रचंड आहे, पण याचं घेतलं तर त्याचं का नाही घेतलं, त्याचं घेतलं तर तिचं का नाही घेतलं, तिचं घेतलं तर मग त्या तिचं का नाही घेतलं, आणि मग यातून कोणालाही त्या ठिकाणी वाईट वाटू शकतं। फक्त आरजे जगदीश तुमच्याकडे एक प्रांजळपणे माफी मागतोय। एवढ्या 5 वर्षांमध्ये आरजे जगदीशने कोणाचं मन दुखावलं असेल तर जाहीरपणे त्याने माफी मी मागतोय, जाहीरपणे मी माफी मागितल्यानंतर त्यानेही मन मोठं करावं आणि आपल्या अलग पाठवत राहाव्यात। काही समूहांना त्या ठिकाणी राग आला, समूह प्रमुखांना राग आला, समूह प्रशासकांना राग आला, त्यातून समूहातील इतरांचं नुकसान झालं। समूहातून अलग पाठवायचे बंद झाल्यानंतर काहींनी स्वतंत्र अलग पाठवल्या, स्वतंत्र पाठवल्यास समूहातून कदाचित त्यांना काढून टाकलं असेल। पण मला असं वाटतं आपण कलाकार आहोत, आपण साहित्यिक आहोत, रुसवा फुगवा ठेवू नका। मी खरंच तुमची सगळ्यांची माफी मागतो। अलग नियमितपणे पाठवत राहा, कारण आपला कार्यक्रम हा जगप्रसिद्ध झालाय असं म्हटल्यास काहीच वावग नाही। कारण स्वीडन, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, अमेरिका, जर्मनी अशा अनेक, दक्षिण कोरिया अशा अनेक देशातूनही आपल्याला अलग पाठवले जातात, आणि देशाच्या कानाकोपऱ्यातूनही अलग पाठवणारे अलगकर आहेतच की। चला तर आरजे जगदीश वळतोय प्रयोग क्रमांक 200 द्विशतकी महोत्सवातील पुढचे अलग। पंढरपूरतून रत्नश्री टोपणनावाने अलगकार जयश्री शिंदे लिहितात, जंगलात मोठा वणवा पेटलेला पाहून सर्व प्राणी पळून जात होते, अगदी जंगलाचा राजा आहे। तेवढ्यात आगीच्या दिशेने झेप घेणाऱ्या एका छोट्या पक्षाला पाहून त्याने त्याला विचारले, हे तू काय करतोस? मी ही आग विझवणार आहे। त्याने त्याला आश्चर्यचकित करणारे उत्तर देताच तो राजा हसत म्हणाला, चोचित एक थेंब पाणी घेऊन तू ही एवढी मोठी आग कशी विझवणार आहेस? माहीत आहे ते मला, पण मी माझा वाटा उचलत आहे। तो पक्षी ठामपणे म्हणाला, वा अलंकार जयश्री, रत्नश्री आहात तुम्ही, रत्न आहे तुमच्या नावात सुद्धा, जय आहे तुमच्या नावात सुद्धा, आणि श्रीराम आहे तुमच्या नावात, आणि खरंच तुम्ही उत्तम उदाहरण दिलं, आदर्श वस्तुपाठ आहे हा की आपण आपलं कार्य करावं, आपण इतरांची वाट पाहू नये, पळून जाण्यापेक्षा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच त्या ठिकाणी लंकेला जाणारा साको बांधता येतो, लंकेला जाणारा त्या ठिकाणी लंकेला जोडणारा, भारत लंका जोडणारा दुवा साधता येतो। ही रामायणातली अत्यंत महत्वाची उक्ती आहे, मानाचा मानाचा उजरा। वळूया पुढच्या अलगकडे, जी आपल्याला पाठवले शिरपूर धुळे येथून अलगकार अनुपमा तवर रोकडे। ती अनवाणी वाट तुडवत निघाली होती नांदुरी गड्याच्या दिशेने, सप्तशृंगी आईच्या दर्शनाच्या आशेने। डोळाभर आईचं रुपडं बघीन म्हणत होती, आई तर दावा करत होती, आई तुझी लेकर जशी तुझ्याकडे दावत येतात, आई तुझी लेकर जशी तुझ्याकडे दावत येतात तशी माझी लेकरही मला भेटायला येऊ देत असं म्हणत होती. अलंकार अनुपमात रोकडे बोल ऐकवलेत. खरंच आपलीच मुलं आपलीच वैरी का होतात? पसाभर पैसे कमवण्यासाठी आई वडिलांना सोडून दूर देशी निघून जातात. चार पैसे कमी कमवा पण आई वडिलांची सेवा करा. माझा मुलगा त्या ठिकाणी मला म्हणतो, बाबा मी इथेच काम करणार, मी परदेशी जाणार नाहीये. मला आनंदाने माझा ऊर भरून येतो. आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणतो, थांबा पायाला तेल लावतो, तळवे चोळून देतो, फक्त म्हणत नाही तो आवर्जून करतो. ही खरंच तुमची आमची पुण्य आहे बरं का अलंकार मित्रांनो. मला असं वाटतं की अलकची झलक या कार्यक्रमाचं यश या सगळ्या अलकमध्ये आहे. तुम्ही म्हणता आरजी जगदीशच्या सादरीकरणात आहे, आणि मला वाटतं या विषयांमध्ये विषयाचं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे, आणि इतके सुंदर सुंदर संदेश तुम्ही देत असता, आणि ते सुद्धा दोन चार ओळींमधून मांडत असता. खरंच अलंकार अनुपमा मानाचा मुजरा तुमच्या या अलकला. वायके शेख पारगाव, अलंकार वायके शेख पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून लिहितात. गुणी झाड. झाड तोडताना फांदी डोक्यावर पडून तो रक्तबंबाळ झाला होता. तेवढ्यात बाबा आले आणि त्याची त्याच फांदीच्या पानांचा रस जखमेवर चोळला. झाड असले आणि तोही. वा अलंकार वायके, अप्रतिम सुंदर मस्तच. घावही तोच आणि मलमही तोच, फक्त कळायला हवं आपल्याला. झाडाची फांदी तुटली कारण झाडाला वाईट वाटलं म्हणून झाडाने जणू काही प्रसाद दिला, आणि झाड नंतर शांत झालं. झाड म्हणालं, मी बदला घेतला, मी चूक केली म्हणून झाडानेच मलम दिला. किती महत्वाची गोष्ट आहे. आणि बाबा आले, चार पावसाळ्यांचा अनुभव, म्हणजे चार पावसे ज्यांनी जास्त बघितलेले असतात त्यांच्याकडे अनुभवांची पुंजी असते, शिदोरी असते, आणि म्हणून त्याने निसर्गोपचार केला. वा किती सुंदर, किती छान, अप्रतिम अशी अलक आहे. चला तर जाऊया अलका श्रावणी संदीप गुंड धानोरी पुणे 15 येथून काय लिहितात ऐकूया. भल्या पहाटे बाहेर खूप अंधार पडला होता. त्या काळाकुट्ट अंधारात आयुष्याला कंटाळून तो जीव द्यायला चालला होता. पण तेवढ्यात आकाशात सूर्य उगवला आणि तो आनंदाने मागे फिरला. अलकर श्रावणी जीव द्यायला पहिल्यांदाच गेला असावा, आणि सकाळचा सूर्य त्याने कदाचित पहिल्यांदाच पाहिला असावा, म्हणून उगवत्या सूर्याने त्या ठिकाणी दिलेली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपण रोज घ्यायला हवी. आपण त्या ठिकाणी अंतरुण घेऊन, पांघरुण घेऊन त्या ठिकाणी सूर्य उगवून वर येईपर्यंत झोपून राहू नये, तर सकाळची कोवळी किरण अंगावर घ्यावी. सकारात्मकता आपल्या अंगामध्ये भरभरून येत असते. खूप सुंदर अलंकार वायके, तुम्हालाही मानाचा मुजरा. खूपच छान, वा वा. वळूया पुढच्या अलंकडे. अलंकार श्री बाळमाने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात. अचानक आलेल्या जोरदार वादळाने गरिबांच्या झोपड्या उडून गेल्या. आजच्या सर्व वृत्तपत्रातील ती ठळक बातमी. आपल्यावरही वेळ आली असती तर. विचारांच्या तंद्रीतून खडबडून जागा होत त्याने गरिबांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ यंत्रणा राबवली. प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत चालला होता. अलंकार बाळ, बाप आहात तुम्ही अलकचे. सुंदर, अप्रतिम, मस्त, दमदार, तजेलदार, खरंच घेण्यासारखी. भ्रष्टाचार मुक्त अधिकारी या देशात फार कमी आहेत. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या देशात म्हणतोय मी, महाराष्ट्रात नाहीच. आणि अशा अधिकाऱ्यांमध्ये वरच्या पातळीवर या अधिकाऱ्याचं नाव घेतलं जावं, आणि परमेश्वराने त्याला दीर्घायुष्य द्यावं, आणि त्याला आयुष्यभर ही शक्ती द्यावी की त्याने गोर गरिबांसाठी आपलं जीवन व्यतीत करावं. मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलंकडे. फोंडा गोवा येथून अलंकार नागरत्ना कुर्तरकर लिहितात. लहानपणापासूनच ती हुशार होती. आईवडिलांची इच्छा म्हणून ती डॉक्टर झाली, पण काम करताना तिला समजलं आपण एक करतो आहोत यामुळे आपण आनंदी नाही. तिला ऍक्टिंग करायची होती. तिने निर्णय घेतला ऍक्टिंग क्लास पूर्ण करून आज ती एक चांगली अभिनेत्री बनली आहे. वा अलंकार नागरत्न, खरंच आहे. कोणत्याही वळणावर कधीही आपल्याला वाटू शकतं की आपलं त्या ठिकाणी ध्येय, आपलं उद्दिष्ट, आपला व्यवसाय, आपली निवड चुकली आहे. एकच चुकलेली निवड दुरुस्त करता येत नाही, ती म्हणजे लग्नाच्या वेदीवर. त्यानंतर बाकी सगळ्या चुकलेल्या निवडींवर आपल्याला रामबाण उपाय असतो. आपण आपापच रस्ता बदलायचा, झोकून द्यायचं, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो एवढी ताकद आपल्यात असते. अलका नागरत्ना अत्यंत दमदार अशी अलक पाठवलीत, अभिनंदन, धन्यवाद. ऐकूया पुढची अलक. सोलापूर येथून अलंकार सौ विद्या चव्हाण माने लिहितात, ती अनेक वर्षांनी पुन्हा याच वळणदार वाटेवर चालत होती. मागून कुणीतरी हळूवार हाक मारली, आई आई. ओलावलेल्या डोळ्यांनी तिने वळून पाहिले. तिथे तिचं हरवलेलं मूल उभं होत, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र गोड वाटत होत. अलंकार विद्या, का बरं हसू गोड का वाटत होत? कदाचित आपली आई आपल्याला ओळखील की नाही याची शंका त्याच्या मनात होती. म्हणून मी पळून गेलोय किंवा मी परागंदा झालोय, मी त्या ठिकाणी हरवलोय आणि आज परत आलोय, मग मी माझी कर्तव्यामध्ये चूक केली आणि आज मी स्वार्थासाठी परत आलोय, असं त्याच्या मनात आलं असेल. म्हणून काही सांगता येत नाही नेमकं काय झालं असावं, पण मला असं वाटतं की काही झालं असलं तरी ती आई आहे आणि ती आई त्याला नक्कीच त्या ठिकाणी काय करणार, स्वीकारणार अगदी पूर्णपणे. त्याच्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार मनात आणण्याची गरजच नाही. त्याने बिंधास्तपणे आईच्या चरणाचा आश्रय घ्यावा आणि आई त्याला मोठ्या मनाने माफ करेल. ऐकूया पुढच्या अलक.

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे फक्त गाण्यांच्या ओळींमध्ये कडव्यांमध्येच राहणार, बाकी सगळे टिंबटिंबच का? खरंच जड झाली होती तर बापाच्या झोळीमध्ये टाकायची होती. बापाची झोळी मुलीसाठी कधीच फाटकी नसते, आणि फाटली तरी तो ठिगळ लावेल, पण आपल्या मुलीला जपेल, जोपासेल, तिची स्वप्न पूर्ण करेल. पण असं का वागायचं? अशा माणसांना, अशा नराधमांना, अशा राक्षसांना जाहीर फासावर लटकवलं पाहिजे. खरंच जाहीर फासावर लटकवलं पाहिजे. कोल्हापूर येथून अलंकार विद्या कुंभार लिहितात, अल्लड कळी खुलताना तिच्यात विटाळ भावना जागृत व्हायला नकोत म्हणून शाळेत त्याविषयी थोडे दिवस चर्चासत्र आयोजित केले होते. काही दिवसांनी सर्व कळ्या या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील अंतर ओळखू लागल्या होत्या. अलंकार विद्या दिल्याबद्दल धन्यवाद, आणि कुंभाराने मडकं घडवावं तसं तुम्ही, ही मडकी कच्ची होती ती भाजून दिली, त्याबद्दल तुम्हाला मानाचा मुजरा. खरंच विटाळ नको, विटाळ भावना जागृत व्हायला नकोत. कळी खुलताना कळी खुललेली असायला पाहिजे, ती निरागस निष्पाप असायला पाहिजे, आणि ती सुंदर विलोभनीय असायला पाहिजे. कोणतंही कळमट जळमट तिच्या मनात येऊ नये, आणि श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक तिला कळायला हवा. अप्रतिम सुंदर जबरदस्त. वळूया गोरेगाव पश्चिमेतून. अलंकार विवेकानंद यशवंत मराठे लिहितात, तो आजारी पत्नीला सोडून अंतराळवीर म्हणून चंद्रावर उतरला होता. त्याचे लक्ष चंद्रावर असलेल्या सुंदर विवराकडे गेले. तो उद्गारला, अरे वा, सौभाग्यवती इथे आली आहे तर. इतक्यात सहकारी म्हणाले, चला पृथ्वीवर जायची वेळ झाली. अलंकार विवेकानंद आनंद वाटला, कारण त्याचा विवेक, त्याचं पत्नी प्रेम तिथेही जागृत होत आणि चंद्रावरही डाग असतो. माझ्या पत्नीलाही त्या ठिकाणी भोगावं लागतंय, किती सहज त्या ठिकाणी हा धागा त्याने जोडला. इतकं उत्तम प्रेम करता यायला पाहिजे, इतकं सहज दमदार प्रेम करता यायला पाहिजे. अप्रतिम. वळूया पुढच्या अलंकडे. अलंकार सौ क्षितिजा कुलकर्णी रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून लिहितात, नाव. लग्नानंतर तिला एक माहिती भरायची होती, पण खरंच कळेना गावाचे नाव कोणते लिहायचे, जन्मगाव, माहेरचे का सासरचे. अलंकार क्षितिजा अर्थातच सासरचे, कारण अजून तरी शासनाने आईचं नाव लिहावं तसं मातृभूमीचं नाव दोन्ही लिहावी अशी परंपरा, अशी प्रथा सुरू केली नाही. पण मात्र स्त्रीला असं वाटणं साहजिकच आहे, कारण तिचा ओढा दोन्हीकडे असतोच आणि तिला समाधान दोन्ही गोष्टींचं असतं. तिला सतत त्या ठिकाणी वाटत असतं की आपण नेमकं काय करावं, आपण नेमके कोणाचे, हा प्रश्न तिच्या मनात येणं साहजिकच आहे आणि स्वाभाविकच आहे. चला तर अलंकप्रेमी रसिक श्रोते, पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देण्याची वेळ आली, कारण तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद दिल्याशिवाय आरजे जगदीशचा आजचा हा प्रयोग क्रमांक 200 द्विशतक 2 शतक हा कार्यक्रम करण्याचा आनंद तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. खरंच किती कौतुक करू अलंकार मित्रांनो तुमचं, आणि अलंकप्रेमी रसिक श्रोते हो तुमचं. नियमितपणे दर रविवारी कार्यक्रम ऐकता, एखाद्या रविवारी कार्यक्रम न झाल्यास आवर्जून विचारता, बरं नाहीये का, कामात आहात का, काळजी घ्या, खूप बरं वाटतं. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुढे आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद, येतो 2 मिनिटात.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंदी
1: प्रेमी रसिक श्रोते हो तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजी जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलग प्रेमी रसिक श्रोते हो केवळ अलग तुमची झलक आमची नाही तर पुणेरी आवाज सुद्धा तुमचाच आहे आणि बरं का अलगकार मित्रांनो हा कार्यक्रमही तुम्हालाच अर्पण केला आहे. तुम्हीच माझे दाते आहात, तुम्हीच माझे भगवंत आहात, तुम्हीच माझा आश्रय आहात, तुम्हीच माझा पाठिंबा आहात. मला कधीच कधीच आजारपण जाणवत नाही. कार्यक्रम करायचं म्हटलं की उत्साह आनंद माझा द्विगुणित होतो आणि असं वाटतं एखादा रविवार बुडाला तर बरंच काही संपलं, बरंच काही कमी झालं असं वाटायला लागतं आणि मग माझं मन गलबलून येतं. अलख प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या या दमदार उबदार प्रेमासाठी आरजी जगदीश कायमचा तुमचा ऋणी राहील. खूप खूप धन्यवाद. द्विशतकी मजल मारली असंच 250, 300, 350, 400, 500, 1000 प्रयोगापर्यंत आपण जाऊ आणि नवनवीन अलग करणं आपण लिहित करू. खूप खूप धन्यवाद. ऐकूया पुढची अलग 26 द्विशतकी अलगची झलक कार्यक्रमात आरजी जगदीश सादर करतोय मडगाव गोवा येथील अलगकार पूर्णिमा देसाई यांची अलग. ती गेली होती त्याला मुक्की होऊन भेटायला. प्रश्न त्यानेच केला, आज आता आठवण झाली का तुला? शब्दच नव्हते तिच्याकडे, तिने फक्त हात जोडले. तेजोमय होऊन उजाळलेल्या त्या मूर्तीच्या मुखांवर स्मित तिला दिसले व हलकेच एक जास्वंदीचं फूल तिच्या ओंधळीशी येऊन थांबले. वा, अलंकार पौर्णिमा नावाप्रमाणे पवित्र पौर्णिमा आहात तुम्ही, पूर्ण चंद्र आहात तुम्ही. अलग काय अलग लिहिले, एकीकडे आध्यात्मिक वाटणारी अलग खरं म्हणजे भावनेच्या पातळीवर लौकिकाच्या पातळीवर येऊन ठेपली. म्हणजे अलौकिकाला लौकिकाचा त्या ठिकाणी साज तुम्ही चढवलात आणि लौकिक जीवनाला अलौकिकतेचा दागिना तुम्ही अर्पण केलात. किती सुंदर, ती मुकी होऊन भेटायला गेली होती, म्हणजे मूक होऊन ती भेटायला गेली. शब्द नव्हते, शब्द फुटले नव्हते, तिने ठरवलं होतं परमेश्वराकडे काहीच मागायचं नाही. ती मुकी होऊन त्याला भेटायला गेली होती, कदाचित तो म्हणजे तिच्या जीवनातला साथीदार असावा. ती मुकी होऊन गेली होती, कदाचित तो म्हणजे तिच्या आयुष्यातला एका आदरणीय सन्माननीय पिताश्री असावेत, वडील असावेत, तात असावेत, तो कोणी असू शकतो. ती मुकी गेली होती, त्याने मात्र त्या ठिकाणी विचारलं, पण त्याच्यानंतर तेजोमय होऊन उजाळलेल्या मूर्तीच्या मुखांवर स्मित तिला दिसले, म्हणजे परमेश्वर तो कोणी असेल. पाठीरका सखा कधीच आपल्यावर कायमचा रागवू शकत नाही, केवढा उबदार संदेश दिलात अलंकार पौर्णिमा, मानाचा मुजरा. अलंकार उज्ज्वला धांडे नागपूर येथून लिहितात, त्या शाळेच्या शिपायाच्या झोळीत पेन्सिलचे तुकडे, वहीची कोरी पाने आणि खडूंचे तुकडे प्राचार्यांना दिसले. लगेच त्यांनी शिपायाची हकलपट्टी केली. त्याच रात्री शतपावली करत असताना प्राचार्यांनी त्याला रस्त्यावरच्या दिव्याखाली गरीब मुलांना शिकवताना पाहिले. वा, अलंकार उज्ज्वला ट्विस्ट जबरदस्त आहे, घेण्यासारखं आहे, महत्वाचं आहे आणि खरं सांगायचं तर कलाटणी देणार आहे. तो शिपाई आहे, मी शिकलो नाही म्हणून मी शिपायापर्यंतच राहिलो, इतरांनी शिकलं पाहिजे म्हणून उरलेले तुकडे पेन्सिलचे, खडूचे, आणखीन काय असेल शाळेचं साहित्य जे कामाचं नाही, उदाहरणार्थ कोरी पानं माझ्याकडे पण, मी प्रोजेक्ट आल्यानंतर प्रकल्प आल्यानंतर वहीची कोरी पानं फाडून ठेवतो आणि मग MPSC UPSC करणारे गरीब विद्यार्थी जे आहेत किंवा स्पर्धा परीक्षा करणारे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना ते देऊन टाकतो. कारण त्या रद्दीत जाण्यापेक्षा, रद्दीत त्याच्या रद्दीच्या भावाने विकले जाण्यापेक्षा कोणाच्या तरी कामी आलेलं त्या कागदालाही बरं वाटेल आणि तो कागदही खुदकन हसेल. वा, सत्कार्य केलंच बरं का, खूप सुंदर. अलंकार उज्ज्वला मानाचा मुजरा त्या शिपायाला आणि अलंकार म्हणून तुम्हाला. अलंकार डॉक्टर आरती दिनकर म्हापसा गोवा येथून लिहितात, देवाच्या मूर्तीवरील दागिने चोरण्यासाठी तो गाभाऱ्यात आला. हृदयाचा झटका येऊन तो तिथेच मृत्युमुखी पडला. ज्याचं मरण जिथे तिथे लिहिलेलं असतं. कोण कुठे जाऊन मरेल, कोणाचा कसा मृत्यू होईल काहीच सांगता येत नाही. पण इथे मात्र मृत्यूची घटिका आणि मृत्यूचं कारण जरासं वेगळं आहे. त्याला देवाने शिक्षा दिली असेल असं म्हणण्यापेक्षा त्याचे हात थरथरले असतील, त्याला भीतीने कंप फुटला असेल आणि हृदय गोठलं असेल की मी परमेश्वराच्या गाभाऱ्यात चोरी करतोय. कदाचित तो पहिल्यांदा चोरी करत असेल, हाव सुटली असेल पण हृदयावर घाव बसला असेल, तो त्याच्या संस्कार

त्यांचा म्हणून मृत्यू झाला असेल. योगायोगाची गोष्ट अशी आहे की मृत्यू देवाच्या गाभाऱ्यात झाला, चोर म्हणतो आलाय बाहेरच्यानं कळू नये, म्हणून कदाचित त्या ठिकाणी देवानेच त्याच्यावर आघात केला असेल. त्याचं पावित्र्य तितकं असेल, त्याचं पुण्यजन्माचं सुकृत तितकं असेल, म्हणून त्याचा मृत्यू देवाच्या चरणाशी झाला. किती शक्यता वर्तवाव्यात अलंकार आरती. खरंच सश्रद्ध भावनेने हात जोडतो तुमच्या अलकला. अलकर भारतकर बीटी अंबाजोगाई येथून लिहितात, समाज शिकून पुढारला तसा तो भयभीत झाला, आत्मविश्वासाला वाळवी लागून बेचैन होऊ लागला, त्यातून सावरण्यासाठी भोंदूगिरीच्या विळख्यात अलगदपणे सापडला, अब्रूची लत्तरे वेशीवर टांगली तेव्हा तो स्वतःच्या तोंडावर पडला. अलकर भारतकर खरंच आहे, शिकला ना किंवा समाज शिकला, समाज प्रगत झाला तर आपलं नुकसान होणार. अगदी तन माजोरीसारख्या नाटकामध्ये प्रेमानंद गजवींनी सुद्धा अशीच गोष्ट रंगवलेली आहे, चितारलेली आहे, मांडलेली आहे. ते कथानक सुद्धा काहीसं असंच आहे. आणि आधीच्या काळात असंच असायचं. वासुदेव मुलाटींची अंगठा कथा घ्या, कौतिक घ्या, उद्धव शेळकेच्या धग मधील अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आणि यातून तुम्हाला हे सांगता येईल की जो साक्षर समाज आहे, निरक्षर समाजाने पुढे जाऊ नये असं साक्षर समाजाला किंवा काही मुठभर लोकांना वाटण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही ती इथे वर्तवलीत. आणि त्याचं काय झालं? समाज तर शिकलाच, पण त्याचं काय झालं? त्याने स्वतःचं नुकसान करून घेतलं. भोंदूगिरीच्या नावावर त्याने दुकानात जाऊन त्या ठिकाणी विषच विकत घेतलं. जे अमृत मिळत होतं ते मात्र त्याने त्यागलं. ऐकूया पुढची अलग. कोल्हापूर येथून अलंकार सौ रोहिणी अमोल पराडकर लिहितात, लहानपणी तो आईला प्रश्न विचारून भंडावून सोडायचा आणि ती देखील त्याला त्याची समाधानकारक उत्तर द्यायची. आज मुलगा मोठा झाला, लग्न झाले आणि त्याला एक प्रश्न सुटावू लागला, आईला वृद्धाश्रमात ठेवावे की नातेवाईकाकडे. पण आज याचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. अलंकार रोहिणी, सर्वात प्रथम स्वीडनमधून तुम्ही अलग पाठवली त्याबद्दल धन्यवाद. तिथे राहूनही त्या ठिकाणी अलगच्या कार्यक्रमाची आठवण ठेवलीत आणि द्विशतकी महोत्सवी कार्यक्रमात तुम्ही अलग पाठवलीत. हा सोहळा तुमच्या अलकमुळे आणखीन त्या ठिकाणी आनंददायी झाला, कारण एक परदेशी अलक आली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाला असं आपण म्हणू शकतो. आणि खरंच आहे, मला असा प्रश्न पडतो की मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांना का विसरतात, आई वडिलांकडे कानाडोळा का करतात, का करत असावीत, संस्कारात आपण कुठे कमी पडतो की काय? अलकर रोहिणी, रोहिणी नक्षत्रासारखा विचार करायला हवा. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला भाग पाडलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमचं परदेश गमन अत्यंत यशस्वी हो. फक्त तेवढी चॉकलेटी चॉकलेट घेऊन या, अंडीत की मला कळवा, मी कोल्हापूरला येऊन नक्कीच घेऊन जाईन. वळूया पुढच्या अलककडे. अलककर सौ कल्पना चांदमलजी बंब जैन चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहितात, ती मुलगी खानावळीत खूप चविष्ट भोजन बनवित असे. अचानक ती देवा घरी जाते. खूप वर्षापासून खानावळ बंद असते, पण काही दिवसांनी खानावळ चालू होते. एक तरुण मुलगा म्हणतो, या खानावळीत मी आलेलो आहे, मला माझे बालपण आठवले. खानावळ चालू करणारी महिला ती मुलगी गुरु मानून तिच्या रेसिपी करायची तीच असते. बर ठीक आहे, अलंकार कल्पना छान कल्पना आणि मला आवडली. आपण पांग फेडावेत, उपकार त्या ठिकाणी लक्षात ठेवावेत, अशा प्रकारचा विचार तुमची अलक मांडते. तुमच्या अलकमधून तिचं त्याच्याबद्दल असलेलं ऋण जे आहे, म्हणजे त्याचं जे तिच्याबद्दल असेल ऋण आहे, ते तो कसं फेडतो हे उत्तम पद्धतीने सांगितलं. छान लिहित आहे, अजून छान लिहिणं मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण तुमचं नाव कल्पना आहे. ऐकूया पुढची अलक. अलककर मोहन दुसाने पुणे येथून लिहितात, आज तिला कामावर न्यायला उशीर झाला होता. अंधारात ती झपझप चालत निघाली, थोडी घाबरली होती. तेवढ्यात मागून आवाज आला, ताई ताई घाबरू नकोस, मी पाठीमागे आहे. अलंकार मोहन, मोहिनी घालता तुम्ही नेहमीच, साधं सोपं सोज्वळ, अगदी साजूक तूप वरण भातावर वाढावं तसं तुम्ही लेखन करता, खरंच छान वाटतं. आणि ताई घाबरू नकोस, मी पाठीमागे आहे, हा आवाज, हा साक्षात्कार, सगळे पुरुष वाईट नसतात याचाही होतो. आणि आजही आपल्या बहिणीची काळजी घेणारे लोक आहेत याचा साक्षात्कारही होतो. खूप खूप धन्यवाद. ऐकूया पुढची अलक. अलंकार अरुणा गर्जे सांगली येथून लिहितात, तिची वेदना. सूर्य आग ओकतो आहे आणि बरेचसे लोक उष्माघाताने मेले हे ऐकून मुलगा आईला म्हणाला, माय तू बी दिवसभर उन्हातानात राब राब राबतेस, तेव्हा तुला बी असंच कुण लागत असेल की नाही? भाबड्या जीवाचे बोल ऐकताच उन्हाची झळी कमी झाली.
अलक्कार अरुणा, ही झळ मलाही कमी वाटली. मलाही त्या ठिकाणी क्षणभर बरं वाटलं, जीव सुखावला, आनंदला की उन्हातनात राबणाऱ्या आईची काळजी घेणारा छकुला अजून आहे, श्रावण बाळ अजून आहे. पण श्रावण बाळ विवाह झाल्यानंतर सुद्धा श्रावण बाळच राह बरं का? अर्थात तुझ्या पत्नीला, तुझ्या अर्धांगिनीलाही तितकंच सुख दे, पण आईला मात्र त्या ठिकाणी अंतर देऊ नकोस. कारण जो मायेला मुकला, जो मायेला मुकला, तो मायेने थकला, तो मायेला थकला. माया महत्वाची आहे, ममत्व महत्वाचं आहे, जिव्हाळा महत्वाचा आहे. त्याला कुठेही त्या ठिकाणी बट्टा लागेल असं काही काम करू नकोस. खूप छान वेदना शीतल करणारी अलग अलगकार अरुणा, मानाचा मानाचा मजरा. पुढची अलग आपल्याला पाठवले अलगकार सौ शीतल ईशी, मनस्वी कलाकार जामनगर गुजरात इथून. अलगकार शीतल यांनी जवळजवळ 1.5-2 वर्षानंतर आपल्याला अलग पाठवले. अलगकार शीतल नियमितपणे अलग पाठवत राहा. नियमितपणे अलग अशासाठी पाठवा की आपल्याला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि तुमच्या सगळ्यांचे विषय लोकांपर्यंत पोचवायचे आहेत आणि तुमचं नावलौकिक होणं गरजेचं आहे. म्हणून आपण नावाच्या आधी अलगकार असं लिहितो. ही बिरुदावली तुम्हाला पुणेरी आवाजने बहाल केली आहे, म्हणून बिंधास्तपणे तुम्ही अलगकार शीतल असं लिहायला काहीच हरकत नाही. अलगकार शीतल लिहितात, आज तिचा 75 वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. सर्व आटोपल्यानंतर आयुष्याचा मागोवा घेताना तिच्या मनाने एक प्रश्न तिला विचारला, वर्ष राहू देत ग, स्वतःसाठी किती दिवस, स्वतःसाठी किती दिवस, किती क्षण जगलीस, किती? अलकर शीतल नाव शीतल आहे, पण उग्र वेदना व्यक्त केल्यात, तीव्र दाहक भावना व्यक्त केल्यात, म्हणून तुमचं अभिनंदन. खरंच आपण स्वतःसाठी किती जगतो, किती दिवस, किती क्षण आपण आपल्यासाठी जगतो, प्रश्न निर्माण करणारी अलग तुमची आहे, अस्तित्ववादाची तुमची अलग आहे. तुम्ही अलगकार म्हणून मोठं नाव कमवू शकता अशी तुमची अलग आहे. खरंच आहे, आपण इतरांसाठी जगत असतो, स्वतःच्या जगण्याचं काय? जसं माझे सगळे अलगकार मित्र तुमच्यासाठी जगतात, सुंदर सुंदर अलग स्वतःचं नाव होण्यासाठी नाही, तर तुमच्यापर्यंत तो विषय पोचावा, तुम्ही लिहित व्हावं, म्हणून त्या ठिकाणी ते अलग लिहितात. खरंच मला वाटतं अशा एकापेक्षा एक सुंदर अलग असतील आणि अशा एकापेक्षा एक सुंदर अलग तुम्ही नियमितपणे पाठवत राहाल तर 200, 200, 300, 400, 500 अशी मजल आपण नक्कीच मारू शकतो. तुमचं प्रेम असंच राहू दे, कधी कमी पडू देऊ नका. तमाम अलगकार मित्रांनो, अलगकार प्रेमी रसिक श्रोते हो, पुणेरी आवाज 107.8 FM सर्वच माझ्या साथीदारांना, माझ्या गुरुवर्यांना, आमचे रेडिओ जॉकी कैलास, तुम्हा सगळ्यांना आरजे जगदीश मानाचा मानाचा मानाचा मानाचा मुजरा देतो. तुम्ही आहात म्हणून मी आहे, अन्यथा मी शून्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि नियमितपणे अलग पाठवत राहा. खूप बरं वाटतंय, खूप सुखावलाय हा जीव, खूप आनंद झालाय, समाधानी झालोय मी, कृतकृत्य झालो मी, मला खूप खूप मस्त वाटतंय. कुठेही जाऊ नका अलग प्रेमी रसिक श्रोते हो, पुणेरी आवाज तुमच्यासाठी नियमितपणे कार्यक्रम घेऊन येणार आहे. फक्त या वेळेला एक इच्छा आहे, प्रतिक्रियांचा राबता येऊ दे, राबता होऊ दे, ओ थांबू देऊ नका, प्रतिक्रियां पाठवत प्रतिक्रिया येऊ देत. अलक प्रेमी रसिक श्रोते हो, धन्यवाद. पुणेरी आवाज 107.8 FM प्रयोग 200 कार्यक्रमानिमित्त आता अर्जे जगदीश विश्रांती घेतोय. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद, धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद. आनंदी राहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: बाप पुराणी बड़ी सुहानी मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना
3: बाप पुराणी बड़ी सुहानी
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुराणी बड़ी सुहानी या रेडू पुणेरी आवाज 107.8 या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, जवळपास 3-3.5 महिन्याच्या गॅप नंतर आपण एकमेकांशी संवाद साधतो आहोत। काही महत्त्वाच्या कामात अडकल्यामुळे मी आपल्या भेटीस येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपली दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, बात पुराणी बड़ी सुहानी या कार्यक्रमाबाबत मला कायम आपल्या रेडिओकडनं आणि आपल्या श्रोत्यांकडनं विचारणा होत असते आणि लवकरच मी हा कार्यक्रम परत सुरू करणार असं त्यांना आश्वासन मी देत आलो होतो, पण आज शेवटी ती वेळ आलेली आहे आणि आजपासून आपण पुनश्च हरिओम असं म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात आपण पुन्हा करतो आहोत। आणि मित्रांनो, ही सुरुवात करण्याचं कारण देखील एक वेगळं कारण असं आहे की आज 11 डिसेंबर ख्यातनाम अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 98वा वाढदिवस, 98 वर्ष ते पूर्ण करत आहेत आणि 99 वर्षात पदार्पण करत आहेत। मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील हा शेवटचा कलाकार म्हणता येईल की जो रुपेरी पडद्यावरून आपलं मनोरंजन सतत 5 ते 6 दशकं करत होता आणि त्याच्या भूमिकातील विविध रंग आपण निहाळले आहेत। आज देखील जुने रसिक दिलीप कुमारच्या आठवणीने हळहळतात। आज दिलीप कुमार 98 वर्ष पूर्ण करत आहोत आणि मध्यंतरी बातम्या काही उलटसुलट येत होत्या त्यांच्या तब्येतीबद्दल, पण आपल्या रसिकांच्या आणि श्रोत्यांच्या वतीने आपण त्यांचं अभिष्टचिंतन करताना त्यांना शतायुषी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात। मित्रांनो, अभिनय सम्राट, अभिनयाचे गिरीशंकर, अभिनयातला शेवटचा शब्द अशा विविध विशेषणांनी ज्या अभिनेत्याला सन्मानाने लोकांनी जपलं आणि हिंदी सिनेमातील अभिनयाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणून ज्या अभिनेत्याकडं कायम पाहिलं जातं तो म्हणजे अभिनेता दिलीप कुमार। दिलीप कुमारच्या अभिनयाचा प्रवास मोठा दिलचस्प होता। तराना, देवदास, फुटपाथ, संगदील, दीदार, आरजू अशा सुरुवातीच्या चित्रपटातून भग्न हृदयाचा वैफल्यग्रस्त प्रेमी रंगवून त्याने शोकात्म भूमिकांचा राजा अर्थात ट्रॅजेडी किंग ही रसिकांकडून पदवी हासिल केली। एकाहून एक सरस दर्दभऱ्या भूमिकातून तो दुःखी मनाला मिठा दर्द देत होता। भूमिकेत संपूर्णपणे विरघळून जाणं म्हणजे काय याचा आदर्श आणि सर्वांग सुंदर वस्तुपाठ दिलीप कुमार यांनी घालून दिला। दिलीप कुमार यांचा कालखंड देखील असाच असाधारण असा होता। मित्रांनो, इंग्रजी साहित्य, चित्रपट यामुळे भारतात देखील त्या काळच्या रसिकांची टेस्ट कलात्मक दृष्टीने बदलत होती। शहरी उच्च शिक्षित वर्ग नकळतपणे त्यांच्या गावात येणाऱ्या इंग्रजी सिनेमांकडे पाहून पश्चिमेकडील सांस्कृतिक वातावरणाशी एकरूप होत होता। उच्च श्रेणीची सांस्कृतिक भूक त्याला हवी हवीशी वाटत होती। त्यामुळेच कलकत्त्याचे न्यू थिएटर्स असेल, तिथले शरदचंद्र रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा अंतर्भाव असलेले सिनेमे असतील, किंवा मुंबईच्या बॉम्बे टॉकीजमधील सामाजिक आशय असलेले सिनेमे असतील, किंवा पुण्याच्या प्रभातमधील सामाजिक भानासोबतच नवतेचा ध्यास असलेले सिनेमे असतील, ही सगळी एक उत्क्रांतीचा टप्पा होता। आणि ह्या उत्क्रांतीच्या टप्प्यावरच दिलीप कुमार यांचं चित्रपटामध्ये आगमन झालं होतं। मित्रांनो, दिलीप कुमार यांच्या रुपेरी आगमनापूर्वी सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर ही बरीचशी मंडळी रंगभूमीवरून सिनेमात आल्याने त्यांच्या आवाजाची पीच म्हणजे आवाजाची मात्रा थोडी अधिक होती। अभिनयात थोडासा नाटकी ढंग असायचा, पण दिलीप कुमारनं ही संवाद शैली मोडून काढली। त्याने शब्दाच्या ओघातील स्तब्धतेला महत्त्व दिलं। ही स्तब्धता त्यानं अधोरेखित केली। अलंकारिक
पल्लेदार भाषेच्या ऐवजी तुटक व्याकरण रहित भाषा आणली. त्याने वाक्यातील प्रत्येक शब्दाला भाव दिला, रंग दिला आणि चित्रप्रतिमेला कलात्मक बनवलं. मित्रांनो, दिलीपच्या अभिनयाचा प्रवास हा असाच चालू राहील. आता आपण दिलीप कुमारवर चित्रित दोन गाणी बॅक टू बॅक ऐकूयात.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी धनंजय कुलकर्णी, बात पुरानी बड़ी सुहानी या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 वरील कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, या कार्यक्रमात आज आपण दिलीप कुमार या अभिनेत्याच्या अभिनयाची यात्रा अनुभवत आहोत। मित्रांनो, दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद या सदाबहार त्रिकोटाचं आगमन नेमकं एकाच वेळी रुपेरी पडद्यावर झालं। भारतात स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या स्वप्नातील भारत घडवण्यात या त्रिकोटाचा चित्रपटाच्या माध्यमातून मोठा हातभार लागला। दिलीप कुमारच्या दर्दभऱ्या अदाकारीला देखील एक चमकतं सौंदर्य होतं। 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर येथे जन्मलेल्या दिलीप कुमारचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश अनपेक्षितपणे झाला। बॉम्बे टॉकीजच्या देविका राणीने त्यांना अभिनयाबाबत विचारले। प्रभावी व्यक्तिमत्वाच्या युसुफ खान हे दिलीप कुमारचं मूळ नाव। युसुफ खान सुरुवातीला खूपच लाजाळू होते। सिनेमासाठी त्यांनी काहीतरी वेगळं नाव घ्यावं असं देविका राणी यांनी दिलीप कुमार यांना सुचवलं। त्यावेळी बॉम्बे टॉकीजमध्ये पंडित नरेंद्र शर्मा होते। त्यांनी दिलीप कुमार यांना 3 नावांपैकी एक नाव सिलेक्ट करायला सांगितलं। ही 3 नावं होती वासुदेव, जहांगीर आणि दिलीप कुमार। अर्थातच दिलीप कुमार हे नाव फायनल झालं। देविका राणीला देखील दिलीप कुमार हे नाव आवडलं, कारण त्या काळात अशोक कुमार देखील रुपेरी पडद्यावर होते। या नावाशी साधर्म्य सांगणारं एक नाव होतं। अशा प्रकारे दिलीप कुमारचं फिल्मी बारसं पार पडलं आणि त्याचा पहिला सिनेमा ज्वारभाटा 26 नोव्हेंबर 1944 रोजी प्रदर्शित झाला। प्रदर्शित काय झाला आणि लगेच 2 दिवसात फ्लॉपही झाला। त्यावेळच्या परखड सिनेमा मासिक फिल्म इंडियाच्या संपादक बाबूराव पटेल यांनी दिलीपच्या अभिनयावर जहरी टीका केली होती। अर्थात दिलीप कुमार यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले। अभिनय सुधारण्यासाठी दिलीप कुमार यांनी अपार मेहनत घेतली। देश विदेशातील उत्तमोत्तम सिनेमे तो पाहू लागला। हॉलिवूडमधील त्या काळचे आघाडीचे कलावंत पॉल म्युनी, जेम्स स्टीवर्ट, इनग्रिड बर्गमन यांच्या अदेतील बारकावे तो आत्मसात करू लागला। काव्यशास्त्र, विनोद याची त्याला उत्तम जाण होतीच। विविध भाषा, त्यातील व्याकरण याचा त्याने सखोल अभ्यास केला। संयत अभिनयावर भर देत त्याने वाक्यातील स्तब्धतेला एक नवा अर्थ मिळवून दिला। अंडरप्ले अदाकारीचा नवा आयाम दिलीप कुमार यांनी निर्माण केला। दुःखाने भिजलेल्या दिलीपच्या अनेकानेक सिनेमांनी रसिक पुरते नादावले गेले। नदिया के पार, शहीद, जुगनू, मेला, शबनम, जोगन, बाबुल आणि अंदाज हे दिलीप कुमारचे सुरुवातीचे चित्रपट। दिलीप कुमारच्या ऐन तारुण्यातील हे सर्व सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी अगदी काळजात जपून ठेवावे असे हे सिनेमे आहेत। मित्रांनो, 21 मार्च 1949 या दिवशी मुंबईच्या लिबर्टी या अलिशान चित्रपटगृहात मेहबूब यांचा अंदाज हा चित्रपट झळकला आणि खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाला मल्टी स्टार युग सुरू झालं असं म्हणता येईल। यात दिलीप कुमारच्या शोकमग्न अभिनयाचा 50 दशकातील आविष्कार आणखी गहिरा बनला। दिदार, यहुदी,

पन्नासच्या दशकातल्या उत्तरार्धातील टप्पा आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी दिलीप कुमार यांच्यावर चित्रितील हे गाणं ऐका.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, आज 11 डिसेंबर दिलीप कुमार यांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देताना आपण त्यांच्या अभिनयाची यात्रा आज अनुभवत आहोत। मित्रांनो, दिलीप कुमारच्या अभिनयाचा दुसरा टप्पा बी आर चोप्रा यांच्या नया दौर पासून 1956 सालापासून सुरू झाला। याला कारण देखील असंच होतं। पहिले दशकभर दिलीप कुमार यांनी कायम भग्न हृदयाच्या प्रेमभंग झालेल्या नायकाची भूमिका रुपेरी पडद्यावर रंगवली होती। ह्या भूमिका करता करता दिलीपला स्वतःला देखील तब्येतीच्या काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या। शेवटी त्यांना डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की कायम दुःखी भूमिका करून करून तुमचं हृदय थोडं कमजोर होत चाललंय, त्यासाठी तुम्ही थोड्याशा लाईट मूडच्या देखील भूमिका करा। कदाचित मित्रांनो, याच कारणासाठी 1957 सालचा गुरुदत्त यांचा प्यासा हा चित्रपट दिलीप कुमार यांनी नाकारला असावा। खैर, 1956 सालच्या नया दौरपासून दिलीप कुमार एका वेगळ्या रूपामध्ये प्रेक्षकांसमोर आला। या काळात त्यांनी लाईट मूडच्या खेळकर, मस्तवाल, रोमॅन्टिक, टिपिकल हिंदी सिनेमाच्या हिरोच्या भूमिका केल्या। यात कोहिनूर असेल, मधुमती असेल, लीडर, दिल दिया दर्द लिया, आदमी, राम और श्याम, गोपी, या सगळ्या सिनेमातला दिलीप कुमार हा रसिकांना जास्त आवडून गेला। याच काळात त्याचे दोन महत्वपूर्ण सिनेमे आले होते। एक होता मुगले आसम, यामध्ये त्यानं प्रिन्स सलीम याची जबरदस्त भूमिका केली होती। यात त्याची नायिका होती मधुबाला। 1961 साली गंगा जमुना हा सिनेमा आला होता। यात प्रथमच भोजपुरी भाषा ही बॉलिवूडमध्ये आली होती। यातील दिलीप कुमारची भूमिका लार्जर दॅन लाईफ अशी होती। नितीन बोस दिग्दर्शित या चित्रपटाचा पगडा हिंदी सिनेमावर इतका पडला की अमिताभ बच्चन यांचा सुप्रसिद्ध दिवार हा सिनेमा देखील थोडा बहुत गंगा जमुनावरच बेतलेला होता। दिलीपच्या अभिनयाबद्दल बोलताना सर्व रसिक कायम त्याच्या चेहऱ्यावरील बदलत जाणाऱ्या हावभावाबद्दल बोलत असतात। अतिशय बोलका चेहरा, अतिशय संयत अभिनय आणि कुठलाही आक्रस्ताळपणा न करता त्या भूमिकेत विरघळून जाणं काय असतं हे दिलीप कुमारनं आपल्या अभिनयातून दाखवून दिलं। मित्रांनो, दिल दिया दर्द लिया हा चित्रपट करताना त्यातील दिलीपचा अभिनय पाहिला की आज देखील अंगावर काटा उभा राहतो। त्यानं सगळ्या प्रकारची भूमिका केल्या। राम और श्याम सारखा विनोदी सिनेमा असतो किंवा मधुमती सारखा पुनर्जन्मावरचा सिनेमा असतो, दिलीप कुमार कुठेच कमी पडला नाही। या काळात त्याची खूप छान अशी गाणी आली। बहुतेक सर्व नायिकांसोबत त्यानं चित्रपटामध्ये भूमिका केल्या होत्या। त्या काळच्या सर्व, म्हणजे नरगिस असेल, वहिदा रेहमान असेल, वैजयंतीमाला असेल, मीना कुमारी असेल, या सर्वांसोबत त्याच्या भूमिका खूप गाजल्या। मित्रांनो, दिलीपच्या अभिनयाचा उत्तरार्ध पाहताना त्याच्या चरित्र भूमिकांकडे आपल्याला जावं लागतं। तो टप्पा आपण अनुभवणार आहोतच। त्यापूर्वी आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये दिलीपवर चित्रित हे गाणं ऐकूयात।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, दिलीप कुमार 1970 दशकामध्ये त्याचे काही सिनेमे आले होते, विशेषतः एक दोन सिनेमांचा फार अगदी जाहीरपणे उल्लेख करावा असे सिनेमे होते. एक त्यापैकी होता दास्तान. हा चित्रपट खरं तर चालला नव्हता काही, पण जबरदस्त सिनेमा होता, बी आर चोप्रा यांचा सिनेमा होता. यात दिलीप कुमारची दुहेरी भूमिका होती. त्याचप्रमाणे एक तपन सिन्हा यांचा सगीना महतो हा एक अतिशय सुंदर सिनेमा होता. एका बंगाली सिनेमाचा रिमेक होता. यात दिलीप कुमार सोबत सायरा बानू होती. आणि 1966 साली दिलीप कुमार यांना सायरा बानू सोबत लग्न केलं होतं. गोपी या सिनेमात हे दोघं पहिल्यांदा एकत्र आले होते. त्यानंतर बऱ्याच सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं. आणि दिलीप कुमारचा नायक म्हणून शेवटचा सिनेमा 1976 साली बैराग आला होता. हा आसिफ सेन याने दिग्दर्शित केला होता आणि यात दिलीप कुमारची तिहेरी भूमिका होती. 1976 ते 1981 ही 5 वर्ष दिलीप कुमार रुपेरी पडद्यापासून लांब राहिला. 1980 सालापासून तो चरित्र भूमिकातून रुपेरी पडद्यावर अवतरला. त्याचा पहिला सिनेमा होता मनोज कुमार यांचा क्रांती. या क्रांती सिनेमात हा मल्टीस्टार सिनेमा होता आणि यात दिलीप कुमारनं अतिशय जबरदस्त असा अभिनय केला होता. यानंतर पुढच्याच वर्षी रमेश सिप्पी यांचा शक्ती हा सिनेमा आला. यामध्ये दिलीप कुमारचा सामना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. अमिताभ आणि दिलीप कुमार यांच्या दोघांच्या अभिनयाचा उत्तुंग आविष्कार म्हणजे शक्ती. सलीम जावेद यांचे डायलॉग या सिनेमासाठी होते आणि अतिशय तोडीस तोड असा अभिनय दोघांनी केला होता. त्यामुळं खरोखरच दोघांपैकी कोण अभिनय जिंकलं असं सांगणं अवघड होतं. याच काळामध्ये सुभाष घई यांच्या विधाता या चित्रपटात देखील दिलीप कुमार आणि शम्मी कपूर आणि संजीव कुमार हे एकत्र आले होते आणि या चित्रपटाचा नायक होता संजय दत्त. मित्रांनो, वसंत गानटकर यांच्या एका नाटकावर एक सिनेमा काढला होता यश चोप्रा यांनी, मशाल. यामध्ये अनिल कपूर सोबत दिलीप कुमार आपल्याला दिसला होता. त्याचप्रमाणे सुभाष घई यांचा कर्मा हा सिनेमा, यामध्ये पुन्हा अनिल कपूर, नसीरुद्दीन शहा, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी असे कलाकार होते आणि जबरदस्त त्यामध्ये देखील दिलीप कुमार यांची भूमिका होती. त्याचप्रमाणे बी आर चोप्रा यांच्या नया दौरचाच त्यांनी थोडासा रिमेक केला होता मजदूर या सिनेमामध्ये. यात देखील दिलीप कुमारचे अभिनय पाहण्यासारखा होता. मित्रांनो, 1990 दशकामध्ये सौदागर या चित्रपटामध्ये राजकुमार आणि दिलीप कुमार फार वर्षानंतर एकत्र आले होते आणि या सिनेमात दोघांच्या अभिनयानं एक बाजी मारली होती. आणि आज देखील आजच्या पिढीला खरं दिलीप कुमार माहीत झाला तो याच सिनेमामुळे. आणि ह्या सिनेमातील नायक कोण हे रसिक कदाचित विसरले असले तरी दिलीप कुमार आणि राजकुमार या दोघांना काही लोक विसरू शकलेले नाही आहेत. दिलीप कुमारच्या अभिनयाची ही यात्रा तब्बल 50 ते 60 वर्ष होती. मित्रांनो, प्रत्येक नवा येणारा कलावंत हा दिलीप कुमारच्या अभिनयाला पाहत मोठा होत गेला. राजेंद्र कुमार आणि मनोज कुमार या दोघांनी तर दिलीपच्या अभिनयाची तंतोतंत कॉपी करत मोठे यश प्राप्त केले. 70 सुपरस्टार राजेश खन्नाने आपल्या अभिनयात दिलीप आणि देव या दोघांचे कॉम्बिनेशन आणले. अमिताभ बच्चन यांच्या अनेक भूमिकात दिलीप कुमार डोकावत असतो. कित्येक वेळा तर दिग्दर्शकानेच अमिताभला सही दिलीपच्या अभिनयाला कॉपी करण्याचा सल्ला दिला होता. अर्थात अमिताभ बच्चन यांनी नंतर स्वतःची वेगळी इमेज निर्माण केली. भावनात्मक प्रसंगात दिलीप खूप बाजी मारून जायचा. अभिनेता नसीरुद्दीन शहा, शाहरुख खान यांनी देखील दिलीपला अभिनयाचा आदर्श म्हणून त्याच्यासारखा अभिनय करायला सुरुवातीला प्रारंभ केला होता. अलीकडच्या काळात नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या अभिनेत्या देखील भूमिका करताना दिलीपचाच अभिनयाचा भास आपल्याला बऱ्याच होतो. शक्तिमान फेम मुकेश खन्ना याने तर रुपेरी पडद्यावर सरळ सरळ दिलीप चिरी उडली. दिलीपच्या अभिनयाला सर्वोत्कृष्ट समजून त्याला कॉपी करणारे जसे होते तसेच दिलीप कुमारच्या सोबत चमकण्याचे अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींची स्वप्न असायची. त्यामुळे प्रत्येक पिढीकरता दिलीप कुमार आपला अभिनयाचं पाणी दिलीप समोर कितपत चमकतं हे चेक करण्याचं माध्यम होतं. राज कपूर सोबत अंदाज, देवानंद सोबत इन्सानियत, अशोक कुमार सोबत राजकसोबत पैगाम, सौदागर सोबत आदमी क्रांती, संजीव कुमार सोबत संघर्ष विधाता, अमिताभ बच्चन सोबत शक्ती, नसुद्दीन शाह सोबतचा कर्मा, अनिल कपूर सोबतचा मशाल, ह्या सर्वांनी दिलीप कुमारच्या समोर आपण किती यशस्वी होतो हे पाहण्यासाठी भूमिका केली. मित्रांनो, मध्यंतरी काही काळ दिलीप कुमारच्या प्रकृतीबद्दल काही वेड्या वाकड्या बातम्या येत होत्या पण ह्या सर्व खोट्या होत्या. दिलीप कुमारची पत्नी सायरा बानो ह्या ट्विट करून कायम दिलीपच्या प्रकृतीबद्दल माहिती रसिकांना देत असतात. आज दिलीप कुमार 98 वर्ष पूर्ण करतायत, 99 वर्षात ते पदार्पण करतायत. एक जबरदस्त मोठी इनिंग दिलीप कुमार यांनी खेळलेली आहे आणि आपल्या सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने, रेडिओ पुणेरी आवाजच्या वतीने हा अभिनेता शतायुषी व्हावा अशी आपण प्रार्थना करूयात. धन्यवाद.

नमस्कार रसिको हो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे। तुळस ह्याचा शाब्दिक अर्थ म्हणजे अमूल्य रोप। तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे। हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच। अनेक जण विशेषत हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात। त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात आणि सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते। वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे। वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात। हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशी पत्र ठेवले जाते। याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो। यानंतर तुळशी ह्या वनस्पतीचे वर्णन ऐकूया। तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम हे असून इंग्रजीमध्ये तिला होली बेसिल असे म्हणतात। ही लॅमियसी म्हणजेच पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे। आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशांमध्ये तुळशीची झुडपे आढळतात। तुळशीची रोपे सर्वसाधारणत 30 ते 120 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात। हिची पाने लंब गोलाकार, किंचित टोकदार, कातरलेली आणि एकाआडे कशी असतात। तुळशीच्या तुर्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात। फुलामध्ये सुगंधी तेल असते। फुलांमध्ये तुळशीच्या बिया देखील मिळतात। वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातील 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित 4 तास कार्बन डायऑक्साइड हवेत सोडत असते। यानंतर आपण तुळशीच्या जाती बघूया। हिंदू धर्म, विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळशीचे गुण हे अतुल्य आहेत। हे दैवी देणगीयुक्त रोपटे अनेक प्रकारांमध्ये आढळते, जे विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहेत। तुळशीचे काही प्रकार याप्रमाणे। पहिली आहे राम तुळस, दुसरी आहे श्याम किंवा श्यामा तुळस, हिलाच काळी तुळस, सबजा किंवा पंजाबी तुळस असेही म्हटले जाते। तिसरी आहे श्वेत तुळस किंवा विष्णू तुळस। चौथी आहे वन तुळस किंवा रान तुळस। पाचवी आहे लिंबू तुळस। सहावी आहे कापूर तुळस। सातवी आहे लवंग तुळस। या सर्व तुळशी औषधी तुळशी म्हणून ओळखल्या जातात। मित्रांनो, आता आपण तुळस आणि दुर्वा या दोन वनस्पतींचे गुणधर्म जाणून घेऊया। गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात, कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत। आयुर्वेदीय ग्रंथानुसार दुर्वा कषाया मधुराश्च शीता पित्त तृषा रोचक वांती हंजहा तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाह पित्त कृत। म्हणजे दुर्वा या तुरट गोड तर तुळस ही कडू आणि तिखट आहे। दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण आहे। दुर्वा पित्त तृषा रोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस ही पित्त आणि भूक वाढवणारी अशी असते। दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालते, दुसरी चालत नाही। म्हणजेच गणपतीला दुर्वा वाहतात, तुळस वाहत नाहीत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक तुळशी रोपाचे वर्णन, तुळशीचे प्रकार, तसेच तुळस आणि दुर्वा यामधील फरक कोणता हे ऐकले। आता आपण तुळशी वृंदावनाबद्दल माहिती जाणून घेऊया। श्रोत्यांनो, घरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा विटा, दगड, फरशी हे साहित्य वापरून बनवलेल्या कुंडीला तुळशी वृंदावन असे म्हणतात। त्यात तुळशीचे रोप लावतात। अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते। घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन असावे असा शास्त्र संकेत मानला जातो। काही वेळा वृंदावनावर राधा कृष्णाचे चित्र असते। नवीन वस्तू उभी झाली की तुळशी वृंदावन बांधण्याला प्राधान्य दिले जाते। यानंतर आपण तुळशीचे धार्मिक महत्व बघूया। तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्वाची मानली जाते। तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्व आहे। भारतीय स्त्रिया दररोज सकाळी स्नान झाले की तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात। याच कारणामुळे ग्रामीण भागातील घराच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन असते। तुळशीच्या विवाहाच्या वेळी याच तुळशीचा विवाह कृष्णाशी लावला जातो। शिर्डी येथे मंदिर परिसरात असेच एक तुळशी वृंदावन आहे। भारतातील मंदिरांच्या परिसरात आणि कृष्ण मंदिरात तुळशी वृंदावन आढळून येते। तुळशीचं रोप प्रत्येक हिंदू घराची ओळख मानलं जातं। प्राचीन काळापासूनच ही परंपरा चालत आलेली आहे की घरात तुळशी वृंदावन असायलाच हवं। दररोज सायंकाळी तुळशी समोर दिवा लावावा असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। ज्या घरी तिन्ही सांजेला तुळशी पुढे दिवा लावतात त्यांच्या घरी लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहते। तसेच तुळशी वृंदावनामुळे वास्तुदोषांचेही निराकरण होते असे मानले जाते। मित्रांनो, आता आपण तुळशी वृंदावनाचे घडवणूक कोठे होते हे बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुका असून त्यात तुळस नावाचे गाव आहे। श्रोत्यांनो, याच गावात घडवण्यात येणारी तुळशी वृंदावने सर्व महाराष्ट्रात मान्यता प्राप्त आहेत बर का। येथील कुंभार समाज ही वृंदावने पारंपरिक रीत्या बनवतो। सुबक, टिकाऊ आणि परंपरेला धरून अशी त्यांची जडणघडण असते। तुळस गावातील वृंदावने सर्व देवळांमध्ये स्थापित केली जातात। मित्रांनो, आता आपण तुळशी विवाहाबद्दल माहिती घेऊया। तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे। कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे। कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय। अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात। हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे। मित्रांनो, तुळशी विवाह म्हणजे तुळस या वनस्पतीच्या रोपाचे शाळीग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करण्याचा पूजोत्सव किंवा प्रथा। हा विवाह प्रबोधिनी एकादशी पासून करतात। श्री विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठनी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांचा तुळशीशी विवाह लावला जातो। श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। तुळस ही लक्ष्मीचेच रूप आहे असे मानले जाते। श्रोत्यांनो, हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्व आहे। तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांमध्ये सर्व भागामध्ये उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतेच. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीलाच तो केला जातो. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेलेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असेही मानले जाते. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

बोर, चिंच, आवळा, सीताफळ हे त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात. त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात. त्यानंतर कृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे. नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे. घरच्या कन्येस कृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची देखील पद्धत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोवा, दीव आणि दमण येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो. तुळशीची आणि कृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या गजरात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन 2017 मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले. श्रोत्यांनो, आता आपण तुळशी व्रताची आख्यायिका ऐकूया. कांची नगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव त्याने किशोरी ठेवले. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरून जाईल. तेव्हा एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा करावी आणि कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्याने सांगितले. त्याप्रमाणे ती करू लागली. एकदा काय झाले, एका गंध्याने तिला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला. माळिनीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे, फुलांची रचना करण्यात ती तरवेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना ती करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरून जाईल. तेव्हा मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य नक्कीच टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल. सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनकराजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला जेव्हा हे सर्व कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला. त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी किशोरीचा हात धरायचा. त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडाडल्या. किशोरीही भांबावून गेली. ती बाहेर आली. गंध्याने तिचा हात धरला. त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली आणि तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी किशोरीचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले. तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा एक हा व्रताचाच भाग मानला जातो. या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते. तर मंडळी, याबरोबरच आपण तुळस या रोपाबद्दल घेत असलेली माहिती येथेच थांबूया. परंतु आपल्याला अजूनही तुळशीबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे, परंतु ते आपण आपल्या रंगनवेच्या पुढील भागात ऐकूया. या भागात इतकेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात तुळस हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार, आपको नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्ण, हसन भांडण आणि गाणं सगळं शेअर करायचं।
2: तेरे जैसा यार कहां,
1: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं।
3: लकडी की काठी, काठी पे घोडा,
1: मनात पीठ वाजल्या की शरीर अबोप फिरकतं। त्याच सोबत
4: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
1: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा,
2: पहला नशा, पहला खुमार।
1: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहे, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
1: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार रसिको हो रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे। तुळस ह्याचा शाब्दिक अर्थ म्हणजे अमूल्य रोप। तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे। हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच। अनेक जण विशेषत हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात। त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात आणि सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते। वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे। वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात। हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशी पत्र ठेवले जाते। याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो। यानंतर तुळशी ह्या वनस्पतीचे वर्णन ऐकूया। तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम हे असून इंग्रजीमध्ये तिला होली बेसिल असे म्हणतात। ही लॅमियसी म्हणजेच पुदिनाच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे। आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशांमध्ये तुळशीची झुडपे आढळतात। तुळशीची रोपे सर्वसाधारणत 30 ते 120 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात। हिची पाने लंब गोलाकार, किंचित टोकदार, कातरलेली आणि एकाएक अशी असतात। तुळशीच्या तुर्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात। फुलामध्ये सुगंधी तेल असते। फुलांमध्ये तुळशीच्या बिया देखील मिळतात। वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातील 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित 4 तास कार्बन डायऑक्साइड हवेत सोडत असते। यानंतर आपण तुळशीच्या जाती बघूया। हिंदू धर्म, विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळशीचे गुण हे अतुल्य आहेत। हे दैवी देणगीयुक्त रोपटे अनेक प्रकारांमध्ये आढळते, जे विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहेत। तुळशीचे काही प्रकार याप्रमाणे। पहिली आहे राम तुळस, दुसरी आहे श्याम किंवा श्यामा तुळस, हिलाच काळी तुळस, सब्जा किंवा पंजाबी तुळस असेही म्हटले जाते। तिसरी आहे श्वेत तुळस किंवा विष्णू तुळस। चौथी आहे वन तुळस किंवा रान तुळस। पाचवी आहे लिंबू तुळस। सहावी आहे कापूर तुळस। सातवी आहे लवंग तुळस। ह्या सर्व तुळशी औषधी तुळशी म्हणून ओळखल्या जातात। मित्रांनो, आता आपण तुळस आणि दुर्वा ह्या दोन वनस्पतींचे गुणधर्म जाणून घेऊया। गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात, कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत। आयुर्वेदीय ग्रंथानुसार दुर्वा कषाया मधुराश्च शीता पित्त तृषा रोचक वांती हंजहा तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाह पित्त कृत। म्हणजे दुर्वा या तुरट गोड तर तुळस ही कडू आणि तिखट आहे। दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण आहे। दुर्वा पित्त तृषा रोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी तर तुळस ही पित्त आणि भूक वाढवणारी अशी असते। दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालते, दुसरी चालत नाही। म्हणजेच गणपतीला दुर्वा वाहतात, तुळस वाहत नाहीत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण ह्याचे प्रास्ताविक तुळशी रोपाचे वर्णन, तुळशीचे प्रकार, तसेच तुळस आणि दुर्वा यामधील फरक कोणता हे ऐकले। आता आपण तुळशी वृंदावनाबद्दल माहिती जाणून घेऊया। श्रोत्यांनो, घरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा विटा, दगड, फरशी हे साहित्य वापरून बनवलेल्या कुंडीला तुळशी वृंदावन असे म्हणतात। त्यात तुळशीचे रोप लावतात। अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते। घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन असावे असा शास्त्र संकेत मानला जातो। काही वेळा वृंदावनावर राधा कृष्णाचे चित्र असते। नवीन वस्तू उभी झाली की तुळशी वृंदावन बांधण्याला प्राधान्य दिले जाते। यानंतर आपण तुळशीचे धार्मिक महत्व बघूया। तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्वाची मानली जाते। तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्व आहे। भारतीय स्त्रिया दररोज सकाळी स्नान झाले की तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात। याच कारणामुळे ग्रामीण भागातील घराच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन असते। तुळशीच्या विवाहाच्या वेळी याच तुळशीचा विवाह कृष्णाशी लावला जातो। शिर्डी येथे मंदिर परिसरात असेच एक तुळशी वृंदावन आहे। भारतातील मंदिरांच्या परिसरात आणि कृष्ण मंदिरात तुळशी वृंदावन आढळून येते। तुळशीचं रोप प्रत्येक हिंदू घराची ओळख मानलं जातं। प्राचीन काळापासूनच ही परंपरा चालत आलेली आहे की घरात तुळशी वृंदावन असायलाच हवं। दररोज सायंकाळी तुळशी समोर दिवा लावावा असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। ज्या घरी तिन्ही सांजेला तुळशी पुढे दिवा लावतात त्यांच्या घरी लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहते। तसेच तुळशी वृंदावनामुळे वास्तुदोषांचेही निराकरण होते असे मानले जाते। मित्रांनो, आता आपण तुळशी वृंदावनाचे घडवणूक कोठे होते हे बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुका असून त्यात तुळस नावाचे गाव आहे। श्रोत्यांनो, याच गावात घडवण्यात येणारी तुळशी वृंदावने सर्व महाराष्ट्रात मान्यता प्राप्त आहेत बरं का। येथील कुंभार समाज ही वृंदावने पारंपरिकरित्या बनवतो। सुबक, टिकाऊ आणि परंपरेला धरून अशी त्यांची जडणघडण असते। तुळस गावातील वृंदावने सर्व देवळांमध्ये स्थापित केली जातात। मित्रांनो, आता आपण तुळशी विवाहाबद्दल माहिती घेऊया। तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे। कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे। कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय। अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात। हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे। मित्रांनो, तुळशी विवाह म्हणजे तुळस या वनस्पतीच्या रोपाचे शाळीग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करण्याचा पूजोत्सव किंवा प्रथा। हा विवाह प्रबोधिनी एकादशी पासून करतात। श्री विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठनी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांचा तुळशीशी विवाह लावला जातो। श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। तुळस ही लक्ष्मीचेच रूप आहे असे मानले जाते। श्रोत्यांनो, हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्व आहे। तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांमध्ये सर्व भागामध्ये उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतेच. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीलाच तो केला जातो. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेलेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असेही मानले जाते. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप सुनता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण तुळशी वृंदावन, तुळशीचे धार्मिक महत्व, घडवणूक आणि तुळशी विवाहाबद्दल जाणून घेतलेले आहे। आता आपण तुळशी विवाहाचे स्वरूप कसे असते हे बघूया। आपल्याच घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची, तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवतात। त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात। बोर चिंच आवळा सीताफळ हे त्यात ठेवतात। कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करतो। नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो। तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात। त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात। पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात। त्यानंतर कृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो। कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे, नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे। घरच्या कन्येस कृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे। या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची देखील पद्धत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोवा, दीव आणि दमन येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो। तुळशीची आणि कृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या गजरात सरकारी इतमामात मिरवणूक निघते। सन 2017 मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले। श्रोत्यांनो, आता आपण तुळशी व्रताची आख्यायिका ऐकूया। कांची नगरीत कनक नावाचा राजा होता। त्याला नवसाने एक मुलगी झाली। तिचे नाव त्याने किशोरी ठेवले। तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरून जाईल। तेव्हा एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला। त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा करावी आणि कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्याने सांगितले। त्याप्रमाणे ती करू लागली। एकदा काय झाले, एका गंध्याने तिला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला। माळिनीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो किशोरीकडे आला। ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे, फुलांची रचना करण्यात ती तरबेज आहे। तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना ती करून देत जाईल। गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला। कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता। तो सूर्याची खूप उपासना करायचा। सूर्याने स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरून जाईल। तेव्हा मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य नक्कीच टाळता येईल। किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल। सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे,

हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला जेव्हा हे सर्व कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला. त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी किशोरीचा हात धरायचा. त्याच वेळी मेघ गर्जनांसह विजा कडाडल्या. किशोरीही भांबावून गेली. ती बाहेर आली. गंध्याने तिचा हात धरला. त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली आणि तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी किशोरीचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले. तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळशी विवाह करणे हा एक हा व्रताचाच भाग मानला जातो. या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते. तर मंडळी याबरोबरच आपण तुळस या रोपाबद्दल घेत असलेली माहिती येथेच थांबूया. परंतु आपल्याला अजूनही तुळशीबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे. परंतु ते आपण आपल्या रंगनवीच्या पुढील भागात ऐकूया. या भागात इतकेच. पुन्हा भेटू रंगनवीच्या नवीन सदरात तुळस हाच विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.